FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57 झाली आहेत. आमची आजची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख, शके 1948, अर्थात 20 मे 2026.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्याहो, ही होती स्नेहल भाटकर यांनी गायलेली भोपाळी अमृतधारा भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांचं अभंग. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, ही होती सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण डवणे यांची रचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयश्री बेलसरे यांनी गायलेली रचना.

श्रोते हो, ही होती मोहम्मद रफी यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना अमृतधारा। भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून। श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत।

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत भात पेंड्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत भात पेंड्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती आपण जाणून घेऊ शकाल. परिसर या कार्यक्रमाची वेळ असेल 6:50 या अंतर्गत पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल 7:00 या अंतर्गत पदार्थ हा विद्या पाटील लिखित ललितबंध. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. नाट्य संगीताच्या कार्यक्रमाची वेळ असेल 10:00. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये मधुमक्षिका पालन याविषयी दयावान पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच सखी विश्व अंतर्गत संवादात्मक कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी अंतर्गत स्टेट ट्यून या सदरात किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आणि 7:30 माझं शेत माझं शिवार या अंतर्गत परसबाग याविषयी डॉक्टर प्रतिभा ठोंबरे यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:41 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती. हा या माहितीचा पहिला भाग आहे.
2: मंडळी, भात पेंढा अळिंबी ही उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय खाद्य अळिंबी आहे. या अळिंबीचं शास्त्रीय नाव व्होल्वारियेल्ला स्पे असं आहे. सध्या भारतात सुमारे 19 खाण्यायोग्य व्होल्वारियेल्लाच्या प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत, पण लागवडीयोग्य फक्त व्होल्वारियेल्ला एक्सक्युलेंटा, व्होल्वारियेल्ला डिप्लासिया आणि व्होल्वारियेल्ला व्होल्व्यासी या 3 प्रजाती आहेत. अळिंबीच्या वाढीसाठी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि ओलावा 57-60% लागतो. उत्तर भारतीय मैदानी भागात याची लागवड जुलै ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात मार्च ते नोव्हेंबर या काळात करता येते. महाराष्ट्रात या अळिंबीची लागवड साधारणपणे वर्षभर करता येते. मंडळी, अळिंबीच्या टोपीचा वरचा पृष्ठभाग मऊ आणि गुळगुळीत असतो. पूर्ण वाढ झालेल्या टोपीचा रंग राखाडी पांढरट असून त्यावर लालसर छटा असते. टोपी मध्यभागी जास्त राखाडी असते. अळिंबीचा देठ तळापासून वरपर्यंत निमुळता होत गेलेला, पांढऱ्या रंगाचा, गुळगुळीत आणि भरीव असतो. तो टोपीपासून

0: सहज वेगळा करता येतो. टोपीखालील पटलं सुद्धा देठापासून वेगळी असतात. उत्कृष्ट चव, वास आणि पोत या वैशिष्ट्यांमुळं ही अळिंबी इतर अळिंबींपेक्षा वेगळी आहे. या अळिंबीमध्ये 90% पाणी, 30 ते 43% प्रथिनं, 1 ते 6% चरबी, 12 ते 48% कर्बोदकं, 4 ते 10% तंतुमय पदार्थ आणि 5 ते 13% राख आहे. ही अळिंबी पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमनं समृद्ध अशी आहे. पिंजरा पद्धतीनं लागवड करत असताना सुरुवातीला कोरडा, ताजा आणि हातानं मळलेला भातपेंढा निवडावा. प्रत्येक पिंजऱ्यात भरण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब आणि 10 सेंटीमीटर जाडीचे 60 बंडल बनवावेत. हे बंडल उकळत्या पाण्यात 20 ते 30 मिनिटं बुडवावेत आणि त्यानंतर बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करावा. पिंजरा आणि पॉलिथिन कागद 2% फॉर्मेलिन द्रावणात निर्जंतुक करावा. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: शेतीची माहिती,
3: आरोग्याची काळजी,
2: तल्लीन करणारी
3: अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या,
3: मखमली गाणी,
2: रसिकांच्या मनामनात
3: आकाशवाणी.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत

हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसारक्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, घोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.

0: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25. श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम 7:40. सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कोरुंदवाड हा कार्यक्रम 7:50. आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम 7:45. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40. आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% हे जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठी अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः

0: जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे, पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला ज्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे, तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलाला काही चालना मिळत झालेली आहे, आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही, आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं, आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, आणि नको काय म्हणतेस?
6: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्टात.
6: मग चालते की?
7: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
2: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूजॉन AIR ऍप वर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:55 आणि 50 सेकंद झाली आहेत.
8: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. सुप्रभात काका.
9: नमस्कार
8: काका. त्रिशा सांगत होती की तिच्या शाळेतल्या एका मुलीला फोटो पाहून सिनेमात काम कराल का असं विचारलंय.
9: हो, नीट प्रत्यक्ष चौकशी करायला पाहिजे तिच्या पालकांनी, कारण अशा तऱ्हेनं मुला मुलींना जाळ्यात ओढणं ही सुद्धा एक सायबर फसवणूकच आहे आजकाल. आधी असं काही आमिष दाखवून विश्वास संपादन करायचा, मग पुढचा टप्पा सायबर स्टॉकिंग, सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणं, त्याच्यावर पाळत ठेवणं किंवा त्याला त्रास देणं. या धमक्या, अश्लील संदेश आणि आयडेंटिटी थेफ असे अनेक प्रकार घडतात.
8: काका, पण हे आपल्याला कळणार तरी कसं?
9: नव्यानं संपर्कात आलेली व्यक्ती सोशल मीडियावर वारंवार मेसेज, कमेंट्स करत असेल तर आपण सावध राहिलं पाहिजे. कुणी नवपरिचित आपल्या खाजगी माहिती किंवा दैनंदिन माहितीविषयी जास्त कुतूहल, कौतुक दाखवत असेल तर आपण सावध राहिलं पाहिजे. ही माहिती वापरून ब्लॅकमेल किंवा धमकी असे चालू असते. बऱ्याचदा लहान मुला मुलींना, स्त्रियांना हे गुन्हेगार सहज आपली शिकार बनवतात, त्यांचे फोटो मिळवतात आणि त्यांना ब्लॅकमेल करतात. बऱ्याच वेळा मुलींना फोन करून, ब्युटी कॉन्टेस्ट साठी तुमची निवड झाली आहे, एका सिरियलमध्ये तुम्हाला रोल आहे, तुमचे काही फोटो असतील तर पाठवून द्या. आपल्याला वाटतं खरोखरच की आपली कुठेतरी निवड झालेली असेल, आणि मग तुम्हाला या सिनेमात काम मिळेल असे मेसेज यायला लागतात. त्यांचेच कोणीतरी साथीदार तुम्हाला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करतात, तुमचे फोटो अजून आधुनिक पाहिजेत अशी मागणी केली जाते. तुम्ही फोटो पाठवत राहता, अश्लीलतेकडे झुकणारे असे फोटो मागायला लागतात. मुला मुलींच्या हे लक्षात पण

0: नाही. मग अशा वेळी तुमच्याकडे वेगवेगळ्या मागण्या हे सायबर हल्लेखोर करतात. एक तर लैंगिक शोषण किंवा अनैतिक चाळी यासाठी मागणी केली जाते. जर तुम्ही नकार दिला तर तुमच्या आई वडिलांना सांगू आणि सगळीकडे तुमचे फोटो व्हायरल करू अशी भीती घातली जाते आणि मग शोषण सुरू होतं.
1: बाई ग, आणि हे सगळं कुणाला सांगावं तरी पंचायत.
0: खूपदा हे पीडित असाच विचार करून गप्प बसतात आणि या लोकांचं फावतं. म्हणून अशा वेळी अजिबात घाबरून न जाता घरच्यांना विश्वासात घेऊन लगेच सांगायचं. आता चुकतंय तर थोडं रागवतील, पण मदत ही हेच लोक करतात. त्या लोकांचे फोन ब्लॉक करून टाक. फसलोस तर जवळच्या पोलीस स्टेशनला लगेच जाऊन तक्रार केली पाहिजे, म्हणजे सायबर क्राईम मध्ये याची नोंद घेऊन त्याचा छडा लावला जातो. येणारे फोन बंद होतात, पोलीस गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करतात.
1: ओके काका. सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष.

प्रसिद्ध भूसंशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचा आहे आज स्मृतिदिन. मराठी सत्तेतील पराक्रमी मुत्सद्दी सेनापती मल्हारराव होळकर यांचा आहे आज स्मृतिदिन. आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आहे आज जन्मदिन. हेलेचा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 2,10,00,000 किलोमीटरवरून गेला. पृथ्वी या धूमकेतूचा संपर्कात आल्यानं त्या काळात खूप भीती पसरली होती. तो दिवस होता 20 मे 1910. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचा आहे आज स्मृतिदिन. ग्रंथकार, अनुवादक, बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत ॲडव्होकेट वसंत भगवंत कर्णिक यांचा आहे आज जन्मदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आज ऐकूया पदार्थ हा विद्या पाटील लिखित ललितबंध.
1: श्रोते हो, आयुष्य कोणत्या पदार्थासारखं वाटतं हे प्रत्येकाच्या अनुभवावरून ठरतं. कधी आयुष्य चहा कॉफीसारखं वाटतं, कडूपणा, गोडवा आणि त्याचा अर्क सगळं मिळूनच चव येते. कधी मिसळीसारखं तिखट, गोड, खारट, चरचरीत, झणझणीत सगळ्या भावना एकत्र. कधी लोणच्यासारखं तेल मीठ दुर्लक्ष करून चवी चवीनं चाखत राहतो आपण आपलं आयुष्य. वेळ जाईल तशी चव वाढत जाते, मुरत जाते. आयुष्यातही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. आव्हानं पेलण्याची तयारी होते, मात्र त्यानंतरची परिस्थिती चविष्ट होते. कधी जिलेबीसारखं गोड आणि तितकंच वाकडं तिकडंही असतं हे आयुष्य. वरण भात साधा असतो, पण तो पोटभर आणि त्यापेक्षा मन भरून आनंद देतो. तसं आयुष्यही बऱ्याचदा मोठ्या चैनीपेक्षा छोट्या क्षणात समाधान देऊन जात असतं. आणि खरं सांगायचं तर आयुष्य म्हणजे थाळीच. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याप्रमाणे जितके पदार्थ तितके विविध गुणधर्म. रंग वेगळा, चव वेगळी, आकार वेगळा, पण सगळे मिळूनच जेवण पूर्ण होतं. आपण सर्वार्थानं सुदृढ बनत जातो हे सगळं कांदे पोहेनंतर समजतं. प्रत्येक क्षण वेगळा. सुख दुःख, संघर्ष, यश अपयश, संकट सामना, उठणं बसणं यामुळंच आयुष्य कृतीयुक्त राहतं, प्रवाही राहतं. श्रोते हो, आयुष्य हे दुधासारखं असतं.

0: धारेतून बाहेर येतं तेव्हा पांढरं शुभ्र निर्मळ असतं. नियमितपणे तापवून थंड करून झाकून ठेवलं तरच त्यावर साय धरली जाते. जसं जीवनात तप म्हणजेच कष्ट केले आणि होणारा ताप शांतपणे सहन केला, मर्यादा ठेवून राहिलं की अशा जीवनात घट्टपणा आणि स्निग्धता येते, जीवनातला स्वाद वाढतो. वेगवेगळ्या तपाचरणातून जीवनाचं मूल्य वाढतं. जसं दुधाचं दही, ताक, लोणी आणि सगळ्यात शेवटी जीवन धन्य होतं, जसं की तूप. पण जागरूक राहिलो नाही, दुर्लक्ष केलं की हेच जीवन व्यर्थ जातं ते उतू जाणाऱ्या दुधाप्रमाणे. जीवनात दुर्गुण असतात की जसं नासलेलं दूध. दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकाची उगाचच बदनामी झाली. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व दुधाकडंच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक. दोन संस्कारी जीवन एकत्र आली की दुधात साखर घालावी तशी जीवनाची गोडी वाढते. अनेक सज्जन गुणी माणसं एकत्र येतात तेव्हा त्या ऐक्यामुळं शक्ती वाढते. जणू साखरयुक्त दुधात मसाले आणि सुकामेवा घातल्यानं दूध अधिक चवदार आणि पौष्टिक बनतं. अगदी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सुसंस्कारांनी श्रीखंड, सुधारस, बासुंदी, पेढे, बर्फी सारखी जीवनाची गोडी आणि किंमतही वाढत जाते. जसं दुधामुळं गायीचे बछडे आणि माणसं पुष्ट होतात, तसंच जीवनात शुद्धता असली की त्यातून अनेकांच्या जीवनाला आकार येतो. थोडक्यात सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यावा, कधी अलिप्त होऊन, कधी निरपेक्षपणे, कधी आत घुसून, कधी समरसून. जीवनानुभव यापेक्षा वेगळा काय असू शकतो बरं? श्रोते हो, आपण सगळेच एकाच आईची लेकरं आहोत. कधीतरी इच्छा असो नसो प्रत्येक चवीचा पदार्थ वाट्याला येतोच. बरं वाईट आवड निवड ही आपलीच असते, यासाठी विविधता मात्र असायलाच हवी. मानवी स्वभावाचे वर्तनाचे कंगोरे या चक्रातूनच आपण फिरत असतो, यातूनच जीवनमान उजळून निघतं. लहानपण दहीभातासारखं हलकं सकस आणि तरुणपण तिखट चटपटीत, मध्यम वय पोळीभाजीसारखं जबाबदारीचं आणि वार्धक्य वरण भातासारखं साधं, तुपासारखं स्निग्ध, ही एकच चव आयुष्य निरसच करेल, नाही का? म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की आपला जन्म हा खाण्यासाठी नसला तरी जगण्यासाठी खाणं हे तितकंच महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, आताच आपण पदार्थ हा विद्या पाटील लिखित ललितबंध ऐकलात. वाचन केलं होतं अमृता खानोलकर यांनी. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

संस्थेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपले श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री

0: पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक

0: मानहानी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आपल्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजेच 23 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-26. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा आपल्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: श्रोते हो, अवश्य एका श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40 सैनिके पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा प्रायोजित कार्यक्रम 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर 7:45 चिंतन हाच चिंतामणी आज सकाळी 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
5: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131-2400.

0: 0942 261.
1: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम. तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
2: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
2: नक्कीच नक्कीच.

0: सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात. पण याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहीत आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्यावेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
0: अच्छा.
1: मग तो वयस्कर माणूस गडबडतो, म्हणजे माझं तर एक खातं नाही आहे, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय? नाही, तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
0: अच्छा.
1: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर.

0: एवढी माझी अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की हे माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बसतो. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते अर्धायचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कोणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. आणि दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात.
1: अच्छा.
0: आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काय ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा.
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील.
1: हा हा हा.
0: ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो

0: ड्रेस ते कधी घालतच नाही, तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतकं इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नव्हता, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला

0: सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसना संदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
4: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्या सोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होतं आणि तसा वयाने तरुण 42 वर्ष वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची. म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात. पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
3: अच्छा.
4: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिस म्हणतो, ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिस.
3: ओके श्रोते.

0: श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. सर तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबिटीज झालेली,
1: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा त्याही पेक्षा चरबीचा आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी माग स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडी मध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडी वरून केल्या जातात आणि स्लीप स्टडी वरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व आयुर्विश्व
7: आयुर्विश्व हेल्थ केअर
8: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्म.
0: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार डॉक्टर.
9: नमस्कार.
0: सर, यावेळचा विषय आहे तो म्हणजे स्किन एलर्जी. आता एलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की एलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही किंवा औषधं घेतली तरी एलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
9: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या अलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलात तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहे की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात अलर्जिक कंडिशन निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
0: अच्छा. श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या

0: भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 8448-8942-960 8448-8942-960. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
1: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळ प्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या अलर्जी कंडिशन कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: अच्छा श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 8448-8442-960 8448-8442-960 याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळे.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवरून. सकाळचे 7:50 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
5: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
6: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
7: बाबा? झोपू दे ना.
6: काय करायचं याला?
7: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
6: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
5: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
6: मग काय करू?
5: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
6: काय सांगताय?
5: अहो हो,
4: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
5: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीष.

0: च्या कुलकर्णी यांच्याकडून।
1: नमस्कार मॅडम।
2: नमस्कार
1: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
1: अगदी।
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
1: अरे वा। पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय। त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
2: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास। यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
1: अगदी अगदी बरोबर आहे।
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
1: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
2: धन्यवाद।
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
4: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
5: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13।
6: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोते हो, यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेले संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सह

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेतर्फे 20 मे रोजी म्हणजेच आज अखिल भारतीय केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी पुकारलेल्या या एक दिवसीय बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बंदच्या कालावधीत रुग्णांच्या अत्यावश्यक आणि तातडीच्या उपचारासाठी औषधं उपलब्ध व्हावीत, तसंच औषधाअभावी कोणत्याही रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी औषधांबाबत सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. संपर्क क्रमांक 02312461091, तसंच मोबाईल नंबर 90 28 86 69 69. नंबर पुन्हा एकदा, सहायक आयुक्त औषध विभाग यांचा संपर्क क्रमांक 02312461091, तसंच त्यांचा मोबाईल नंबर 90 28 86 69 69. तसंच बंदच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी आणि संबंधितांचे संपर्क क्रमांक 02312601128, प्रल्हाद खवरे हातकणंगले यांचं, किरण जाधव शाहूवाडी इथल यांचा नंबर आहे 98810111110, संदीप मिसाळ आजरा चंदगड आणि गडहिंग्लज

यांचा नंबर आहे 94-23-28-25-26। मोहन ढेरे राधानगरी भुदरगड कागर यांचा नंबर आहे 99-22-23-06-77। दिलीप वाडकर कोल्हापूर शहर आणि करवीर तालुका यांचा संपर्क क्रमांक 77-09-344-343। तेव्हा या ठिकाणी गरजूंनी संपर्क साधावा।

श्रोते हो, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत ड्रोन मिशन हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना या उपक्रमांतर्गत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी युवकांना जोडून त्यांच्या रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, हवाई सर्वेक्षण तसंच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना रोजगारभिमुख कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवत असून त्यामध्ये 25 जातींचा लक्षित गटात समावेश असून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना संस्थेच्या योजनांचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी अभिजित कुलकर्णी 91 12 22 87 64, महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी 250 B1 KV पार्क हॉटेल पाटलाचा वाडासमोर नागाळा पार्क इथं संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सुभाषवाणी डॉक्टर अल्पना चौगुले आणि प्रकाश अथणे या चित्रकारांचं निसर्ग चित्र आणि रचनाचित्र प्रदर्शन, या प्रदर्शनाचं उद्घाटन आज सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू कलादालन दसरा चौक कोल्हापूर इथं संपन्न होणार आहे. हे चित्रांचं प्रदर्शन 20 मे ते 24 मे 2026 या कालावधीत सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 4 ते 8 या वेळेत सर्वांसाठी खुलं असणार आहे.

श्रोते हो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्वामी प्रतिष्ठान पोखरण रोड ठाणे आणि तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय नेसरी तालुका गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमानं 21 मे रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय नेसरी इथं नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 29 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शवलेला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 929 पेक्षा जास्त रिक्त पदं या रोजगार मेळाव्याकरता कळवण्यात आलेली आहेत. या पदांकरिता किमान 8वी, 10वी आणि 12वी ITI डिप्लोमा, BE, BCom, MBA, D-Farm, B-Farm तसंच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rozgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्र आवश्यकतेनुसार रिझ्यूमच्या 3 प्रती सोबत आणणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केलं आहे.

श्रोते हो, विभागीय कार्यालयांनी नाल्यांची आणि चॅनलची सफाई पूर्ण झाल्याची खात्री करावी. अडचणीच्या ठिकाणची चेंबरवरील काँक्रीट काढून सफाई करून छावणी बसवावी. धोकादायक इमारतींची प्रकरणं न्यायालयात असतील तर शपथपत्र करून घ्यावं. स्ट्रक्चरल ऑडिट किती इमारतींचं केलं, किती दुरुस्त झाली याची माहिती बैठकीपूर्वी देऊन कारवाई वेगानं करणं बंधनकारक आहे. पूर्वाधिक क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरित 30 ठिकाणांची पाहणी करून सुविधा करून ठेवाव्यात. तसंच रस्त्यांचं पॅचवर्क पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावं. धोकादायक झाडे खांब उतरवून घ्यावेत. पाण्याच्या अडचणी लक्षात घेता फिल्टर हाऊसची दुरुस्ती आणि टँकर व्यवस्थित ठेवावेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतीतून नागरिक स्थलांतरित होणार नसतील तर पूर्वसूचना देऊन पाणी आणि वीज कनेक्शन बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत.

ची माहिती मोबाईलद्वारे मिळकतधाऱ्यास सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जाऊन करदाता क्रमांक सांगून या वर्षाचा घरफाळा भरता येणार आहे. त्यावर 6% सवलत मिळणार आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम तसंच महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाईन घरफाळा भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन कर भरण्यासाठी propertytax.kolhapurcorporation.gov.in या लिंकचा वापर करावा असं आवाहन घरफाळा विभागानं केलेलं आहे.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या

भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबियो यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जून पासून लागू होईल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जून पासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखितं, नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकल्प

अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा एआय तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलो

0: अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपरफुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतहो, सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: एकनाथ महाराज सांगतात, चिंतने तुटे आधी व्याधी, चिंतने तुटत असे उपाधी, चिंतने होय सर्वसिद्धी, एका जनार्दनाचे चरणी. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अनन्यश्चिंतयंतो माम ये जनाम परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. विचार ही आत्ता म्हटल्याप्रमाणे जीवनाची गंगोत्री असल्यामुळं विचारात किंवा चिंतनात प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणला म्हणजे माणसाच्या विचारात आणि आचारात पूर्ण परिवर्तन घडून त्याचं तर कल्याण होतच, पण तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचं सुद्धा हित आणि कल्याण साधलं जातं. म्हणून या संदर्भामध्ये जीवनविद्या गर्जना करून सांगते, नन एल्स बट थॉट्स इन युअर माइंड कंट्रोल अँड शेप युअर लाईफ. याचा अर्थ असा की लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुमच्या जीवनाचं शिल्प घडवीत

किंवा बिघडवित असतात, अन्य कोणीही नाही. या विषयाच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती ही की विचार प्रदूषणाचं भयंकर संकट एकट्या दुकट्या माणसावर नसून ते अखिल मानवजातीवर आलेलं आहे. म्हणून यावर जी उपाययोजना करणं आवश्यक आहे ती वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ही उपाययोजना युद्ध पातळीवर म्हणजे ऑन वॉर फुटिंग होणं जरुरीच आहे. जिथं माणसं जगात एकत्र जमतात, उदाहरणार्थ लग्न मुंज अशा समारंभ प्रसंगी, उत्सव महोत्सव होतात, तेव्हा मंदिर मशीद चर्च किंवा गुरुद्वारा अशा प्रार्थनास्थळी, शाळा कॉलेज अशा सर्व ठिकाणी सामूहिक पद्धतीनं शुभचिंतन स्वरूप प्रार्थना करणं आवश्यक आहे. याबाबतीत शासनानं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला पाहिजे. सामुदायिक पद्धतीनं शुभ प्रार्थना करणं आवश्यक आणि प्रभावी असलं तरी जोपर्यंत ते तसं प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत व्यक्तीनं व्यक्तिशः शुभचिंतन करणं इष्ट ठरेल. या संदर्भामध्ये असा एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तो हा की मी सर्वांसाठी प्रार्थना केली किंवा शुभचिंतन केलं तर त्यामुळे माझा फायदा काय होणार? याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे. आपण जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा त्या सर्वांमध्ये आपण असतोच. दुसरा मुद्दा असा की आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो किंवा मागतो तेव्हा त्या संकल्पाच्या आड बहिर्मन न आल्यामुळं तो संकल्प सरळ अंतर्मनात जाऊन पोहोचतो आणि फलद्रूप होतो. अर्थात ही प्रार्थना किंवा हे चिंतन अगदी मनापासून घडलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा की चिंती परा ते येई घरा या न्यायानं आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना किंवा चिंतन करतो तेव्हा क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे त्या प्रार्थनेचं फळ प्रार्थना करणाऱ्याला मिळतं प्रथम आणि इतरांना मिळतं नंतर. म्हणून असं शुभचिंतन करणं त्या व्यक्तीच्या दृष्टीनं तीन प्रकारे इष्ट ठरतं. एका बाजूनं नित्य शुभचिंतन करून ती व्यक्ती आपल्या भोवती एक प्रकारचं महाकवच निर्माण करते जे त्या व्यक्तीला जगातील विचार प्रदूषणापासून संरक्षण देतं. दुसऱ्या बाजूनं शुभचिंतन करून ती व्यक्ती स्वतःचं बहिर्मन शुद्ध करीत करीत अंतर्मनाचं परिवर्तन घडवून आणून स्वतःचं हित आणि कल्याण साधते. आणि तिसऱ्या बाजूनं ती व्यक्ती शुभचिंतन करीत करीत सुंदर आणि सुरेख विचारांचं प्रक्षेपण विचार जगतावर करत असते. अशा तऱ्हेनं शुभचिंतन करणारी व्यक्ती स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधत असते. वरवर पाहता असं चिंतन करणं सोपं आहे असं वाटेल, पण प्रत्यक्षात ते कठीण आहे असं अनुभवला येतं. मात्र जिद्दीनं थोडासा प्रयत्न केल्यास हे कुणालाही शक्य आहे. म्हणूनच देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात ठेवून प्रत्येकानं प्रयत्नाधीन होऊन स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधावं. या विषयाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं. सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी भन्नाट आणि वेगवान प्रगती साधली त्यानं अखिल मानवजातीचे डोळे दिपले आणि बुद्धी थक्क झाली. याचा अनिष्ट परिणाम असा झाला की माणसाचं प्रज्ञानाकडे दुर्लक्ष झालं. पक्षाला आकाशात सुखानं विहार करण्यासाठी दोन पंखांची गरज असते, परंतु तो पक्षी जर एकाच पंखानं उडू लागला तर तो जमिनीवर आपटल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे विज्ञान आणि प्रज्ञान हे माणसाचे दोन पंख आहेत. विज्ञान आणि प्रज्ञान हे माणसाचे दोन पंख आहेत, परंतु माणूस केवळ विज्ञानाच्या पंखानं उडण्याचा प्रयत्न करत राहिल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या दरीत

0: उचलण्याची वेळ आलेली आहे. अधिभौतिक प्रगतीसाठी विज्ञान जितकं आवश्यक आहे तितकंच आंतरिक प्रगतीसाठी प्रज्ञान आवश्यक आहे. विज्ञान जगाच्या दिशेनं वाटचाल करत असतं तर प्रज्ञान प्रभूच्या दिशेनं मार्ग आक्रमित असतं. विज्ञानानं जगाचा विकास होतो तर प्रज्ञानानं जीवाचा विकास होतो. विज्ञानानं अधिभौतिक प्रगती साधली जाते तर प्रज्ञानानं माणसाला मनःशांती लाभत असते. माणसाचा विकास झाला नाही आणि त्याला मनःशांती लाभली नाही तर अधिभौतिक उत्कर्षाच्या बळावर माणसातील माणूस जागा होण्याऐवजी माणसातून राक्षस निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. किंबहुना प्रज्ञानाकडेच दुर्लक्ष केल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. म्हणून विज्ञान आणि प्रज्ञान यांचा सुरेख समतोल साधला तरच मानवजातीला सुखाचे दिवस दिसतील असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. जीवनविद्या सांगते की जिथून शहाणपण निर्माण होतं त्याला ज्ञान असं म्हणतात आणि हेच ज्ञान माणसाला सुख शांती समाधान यश उत्कर्ष आणि उन्नती प्राप्त करून द्यायला समर्थ ठरतं. याच ज्ञानाचं दुसरं अंग म्हणजे आत्मज्ञान. माणूस आज स्वतःचं खरं स्वरूप हरवून बसलेला असून प्रत्यक्षात तो खोटाच मुखवटा धारण करून जीवन जगत असतो. परंतु माणसाच्या अज्ञानाची कमाल म्हणजे त्याला तो खोटाच मुखवटा धारण करून जीवनात वावरतो आहे याचंच ज्ञान नसतं. म्हणून आत्मस्वरूपाची झालेली विस्मृती नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती माणसात जागृत होणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या ज्ञानानं आत्मविस्मृतीचं अज्ञान नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती जागृत होते त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. जीवनविद्या सांगते की माणसाचं हित आणि कल्याण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच असतं आणि माणसाचा जन्मसुद्धा त्यासाठीच असतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोतेहो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताचा आपण ऐकलत, प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
1: काय
2: अगं, रुचिराची एवन चटणी.

0: घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी,
1: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
2: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा। इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश।
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू,
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध। संपर्क 02131244461।
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम। तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या गीतानं. रचना आहे गोरा और काला या चित्रपटातली. आनंद बक्षी यांची रचना आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
1: आई एम हियर।
2: ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता,
1: तुझं डोकं चार्ज कर।
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
1: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना।
1: बुद्धू सुधर जरा।
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट फर्ज।

0: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध।
0: श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून।

श्रोते हो, हे होतं हिरा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नीरज यांची रचना, संगीत SD बर्मन यांचं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे गॅम्बलर या चित्रपटातलं.

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लक्ष्मीकांत पॅरेलल यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आहे हाथी मेरे साथी या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हाथी मेरे साथी या चित्रपटातलं आनंद बक्ष यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. निरोप द्या. नमस्कार.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत.

0: शब्दांग
1: CIET प्रस्तुत करता है
0: उमंग उमंग उमंग उमंग।
2: श्रोते हो, आताच आपण उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलत। प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून।
3: सांगून सांगून थकलो,
4: काय झालं?
3: नवी किटबॅग पाहिजे।
4: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
3: करेक्ट।
4: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा। 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा। तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर। निघूया, घे आली नवी किटबॅग।
3: RBI सांगते,
5: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन।
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस।
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये। TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा।
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
6: फोन 940-440-8000।
8: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, आणि नको काय म्हणतेस?
9: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत।
8: अगं माधव मिशन आहे की, त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट।
9: मग चालते की?
10: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
11: वरण, भात, भाजी, आमटी, चटणी, जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात।

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे,
3: इतकी काय घाई होती
2: अग, आणि छोटी हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय, उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल।
2: शुभ बोला हो
3: काय।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना सतर्क रहा।
8: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम।

श्रोते हो, ही होती ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेली कैकई या नाटकातली शांताराम नांदगावकर यांची पदरचना. संगीत अशोक पत्की यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयश्री शेजवाडकर यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत वसंत देसाई यांचं आणि नाटक जय जय गौरी शंकर.

श्रोते हो, ही होती जयश्री शेजवाडकर यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना. संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि नाटक जय जय गौरी शंकर. नाट्यसंगीताचा हा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमृत सिद्धी या नाटकातली प्रकाश घांगरेकर यांनी गायलेली वसंत शांताराम देसाई यांची पदरचना.

श्रोतेहो ही होती अर्चना कान्हेरे यांनी गायलेली ययाती देवयानी या नाटकातली वी वा शिरवाडकर यांची पदरचना. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा निराशा या नाटकातली ही पदरचना.

श्रोतेहो, ही होती कुमार गंधर्व यांनी गायलेली आशा निराशा या नाटकातली पदरचना. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया फैयास यांनी गायलेली वीस म्हणाली धरतीला या नाटकातली पदरचना.

श्रोतेहो, ही होती फैयाज यांनी गायलेली कवी कुसुमाग्रजांची पदरचना. संगीत होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं आणि नाटक वीस म्हणाली धरतीला. आणि या गीताबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, 20 मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन किंवा जागतिक मधमाशी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं मधुमक्षिका पालक दयावान पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: मंडळी, शेतीबरोबरच पूरक व्यवसाय, जोडधंदे आणि शेती व्यवसायामध्ये आणखी कुठल्या कुठल्या नवीन संधी आहेत, ज्यांनी स्वतः धाडस करून अनेक नवनवीन प्रयोग केलेले आहेत. आपल्याबरोबर एक असेच यशोगाथेचे मानकरी यशस्वी मधुमक्षिका पालक दयावान पाटील आपल्यासोबत आहेत आणि मधुमक्षिका पालनामधील व्यवसायाच्या उत्पन्नाच्या संधी, त्यांचे अनुभव, समज, गैरसमज आणि इतरही अनुभवानं त्यांनी मिळवलेली अनेक प्रकारची विविध माहिती आपल्याला ते सांगणार आहेत. सुरुवातीला स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही मूळचे कुठल्या गावचे?
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दयावान पाटील, तर मी या कणेरी गावचा आहे. मी शेती करत होतो अगोदर. शेती करता करता मला असं आठवलं की आपण एक उद्योग व्यवसाय करूया, की आमचे गुरुवर्य पूज्यपाद काडसिद्धेश्वर स्वामीजी नवयुवकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा नेहमी देत असतात. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारं निर्माण व्हावं ही भूमिका स्वामीजींची असते, आणि हे वाक्य मला स्वामीजींचं माझ्या मनाला भावलं, म्हणून मी हा मधमाशी पालन उद्योग व्यवसाय करण्यास सुरुवात केली.
1: खरं तर शेतीबरोबर जोडधंदे करण्यासाठी बरेचसे पर्याय आहेत. मधुमक्षिका पालनाचा हा व्यवसाय निवडण्याचं कारण काय?
2: मी कॉलेज जीवनात असताना मी कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. नोकरीचे शोध घेत असताना स्वामीजींचं वाक्य तर आठवलंच, त्याबरोबरच मी असा उद्योग व्यवसाय काही करू शकतो का हे मी अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की मधमाशी पालन हा उद्योग आपण उभारू शकतो. त्याबरोबरच याच्यातून निसर्गाचं संवर्धन होते, शेतकऱ्यांनाही फायदा होतो, शेतीची उत्पादकता वाढवतो, आपले अर्थार्जन होऊ शकते, म्हणून मी मधमाशी पालन हा उद्योग व्यवसाय निवडला आहे.
1: तर आता मधमाशी बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर मधमाशीचे उपयोग काय आहेत?
2: मधमाशी हा निसर्गातील इवलासा कीटक आहे. मध आठवलं की मधमाशी आठवते आणि मधमाशी आठवली की मध आठवतो, इतकंच आपल्याला तिच्याबद्दल असणारं ज्ञान आहे. परंतु या विश्वातील तिचं कार्य खूप मोठं आहे. तिचं पहिलं मुख्य कार्य जे आहे ते परागीभवन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिनेशन म्हणतो, आणि ह्या पॉलिनेशनमध्ये मग तिचे इतर बाय प्रोडक्ट विषय लागतात, की मग मध असेल, मेन असेल, प्रोपॅलिस असेल, रॉयल जेली असेल, हे उत्पादने तिची इतर बाय प्रोडक्टमध्ये उत्पादन गणले गेलेले आहेत. मुख्य तिचं जे निसर्गातील जे कार्य आहे ते परागीभवन. या परागीभवनाच्या माध्यमातून शेतीतील पिके असतील किंवा निसर्गातील जंगली वनस्पती असतील ह्यांचं पॉलिनेशन घडवून आणण्याचं काम इवलीशी मधमाशी करत असते. एक मधमाशी आपल्या दिवसभराच्या कामामध्ये 1000 ते 2000 फुलांना भेट देते. ज्या फुलामध्ये पूकेशर आहे त्याचं पराग घेऊन स्त्री केशरच्या फुलावर जाते, स्त्री केशरच्या फुलावरून पूकेशरवर जाते, हे तिचं कार्य दिवसभर सातत्याने चालू असते. म्हणून पूकेश्वरचे पराग स्त्री केशरच्या फुलावर पडतात, स्त्री केशरचे पुन्हा पूकेश्वरवर पडतात, याच्यातून बीजधारणा होते, आणि बीजधारणा झाली की ते फूल निश्चित तिचे असणारे बीज चांगले भरले जातात, त्या फुलाची वाढ होतो, फळ असतील तर त्या फळाला आकार येतो, ते कुठले फळ रोगाला बळी पडत नाही, यामुळे शेतीची उत्पादकता वाढते, याच्यातून शेतीचे 30 ते 40% उत्पादन वाढते. म्हणून आपल्या शेतकऱ्याचं मित्रच मधमाशी आहे, आणि निसर्गातही जंगली वनस्पतींना पॉलिनेशनच्या माध्यमातून, बीजधारणाच्या माध्यमातून बीज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम सुद्धा मधमाशीचं मोठं कार्य निसर्गामध्ये आहे.
1: बर बर बर. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या घरात किंवा आजूबाजूला बऱ्याचदा आपल्याला मधमाशा दिसतात, जंगलामध्ये तर दिसतातच. मग मधमाशांचे असे विविध प्रकार आहेत का, जाती आहेत का, त्या कुठल्या कुठल्या जाती आहेत?
2: निश्चितच भारतीय उपखंडात 5 जातीच्या मधमाशा आढळतात. त्याच्यामध्ये एपिस डार्सोटा, एपिस सातेरी, एपिस सेरेनेंडिका, एपिस ट्रायगोना, एपिस मेलिफेरा, या 5 प्रकारच्या मधमाशा या निसर्गामध्ये आढळत असतात. त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या मधमाशा बहुतांश आपल्याला माहीत असतात. एक तर त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आग्या मधमाशी, आणि दुसरी फुलोरी मधमाशी. आणि आपल्या परिसरामध्ये आणखीन 2 मधमाशा आढळतात, एक ट्रायगोना मधमाशी, त्याला पोयाचे मधमाशा म्हणतो, आणि दुसरी मधमाशी त्याला सातेरी मधमाशी म्हणतो. या दोन्ही मधमाशा अंधाऱ्या

0: ठिकाणी निवास करून राहतात. मग ते दगडांच्या कपारीमध्ये, झाडांच्या डोलीमध्ये आणि निसर्गामध्ये कुठेही त्यांना अंधारा जागा कुठे दिसेल एक बाय एक फुटाची, तर त्या ठिकाणी ते निवास करून राहतात. उर्वरित जर दोन मधमाशा आहेत त्या आपल्याला डोळ्याने दिसणाऱ्या ठिकाणी उंच इमारतीला, उंच मोठमोठ्या वड वृक्षांना आणि झाडांच्या फांदीवरती या पाहायला भेटतात.
1: पण एक प्रश्न असा पडतो की मधमाशांबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. घरावर असणाऱ्या मधमाशा शुभ की अशुभ, मधमाशा धोकादायक आहेत, त्यामुळे भीतीमुळे अनेक शेतकरी किंवा मनुष्य प्राणी त्यांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतो.
0: पूर्वीपासून मधमाशा घरांना बसले की अशुभ समजत असायचे लोक, परंतु मधमाशा ह्या आपल्यासाठी शुभ आहेत, शेतीसाठी त्या शुभ आहेत. आणि इमारतींना आता दिवसेंदिवस काय व्हायला लागले की शहरातील वृक्ष कमी होत चाललेले आहेत, म्हणून मधमाशांमध्ये असणारे बदल हे जीन्समध्ये बदल व्हायला लागलेले आहेत. आता वड वृक्षांना, पिंपळ वृक्षांना बसणाऱ्या ज्या आग्या मधमाशा आहेत त्या मोठमोठ्या इमारतीला बसतात, आणि इमारतीला बसलं की असं वाटतं की ते अशुभ आहे असं समज आहे, तर ते वैज्ञानिक दृष्ट्या अशुभ नाही आहे, ते आपल्यासाठी शुभ आहेत. म्हणजे त्या आपल्या परिसरातील परागीभवनाच्या माध्यमातून, पॉलिनेशनच्या माध्यमातून त्या तिथल्या परिसराला, तिथल्या बायोडायव्हर्सिटीला समृद्ध करण्याचं काम करत असतात. इतकं चांगलं त्यांच्यातनं काम होतंय. भीती बाळगायचं अजिबात त्याच्यामध्ये कारण नाही. आपल्या इमारतीला बसलेल्या असतील किंवा आपल्या घरांना कोठे मधमाशा बसलेल्या असतील, तर निश्चित जर आपल्याला काढायचं असेल तर रेस्क्यू पद्धतीनं त्यांना न मारता काढू शकतोय. अन्यथा कुठलेही मोहळ आपण काढायची आवश्यकता नाही आहे.
1: ही एक खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. विविध जाती आहेत मधमाशांच्या, त्यापैकी कुठल्या विशिष्ट जातीचं संगोपन करणं किफायतशीर ठरतं?
0: एपिस सेरेना इंडिका, ज्याला आपण मराठीमध्ये सातेरी मधमाशी म्हणतो, या मधमाशी ज्या आहेत याचं आपण संगोपन चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतंय. त्याच्यामध्ये कुठलंही शैक्षणिक त्याला आट नाहीये, लहानापासून वृद्धापर्यंत कोणी मधमाशांचं संगोपन करू शकतं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं प्रशिक्षण आणि थोडंसं प्रॅक्टिकलचं टेक्निक किंवा नॉलेज आपण घेतलं तर सामान्यपणे मधमाशी पालन कोणी करू शकतं. सातेरी वर्गातील मधमाशा एकाच ठिकाणी जास्त काळ राहण्याची सवय आहे, त्याच्यामुळे आपल्या शेताच्या बांधामध्ये, परसबागेमध्ये, गार्डनमध्ये आणि जिथे आपल्याला सावलीची जागा भेटते तिथं मधमाशी पालन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. आपल्या शेतीची उत्पादकता तर वाढतेच, त्याबरोबर आपल्याला मधाचंही संकलन मधमाशा करून देतात आणि अतिरिक्त मध आहे तो आपल्या परिवाराला आपण वापरू शकतो.
1: बर. आता मधमाशी पालनासाठी आपल्याला समजा तयारी करायची आहे तर सुरुवातीला काय तयारी करायला पाहिजे, खर्च किती येतो, जागा कशी निवडायला पाहिजे?
0: मधमाशी पालन करण्यासाठी सामान्यपणा जास्त खर्च नाही आहे. जी काय पेटी असते, मधमाशी पेटी ज्याला आपण म्हणतो, त्या पेटीचाच खर्च असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे अनुदान पण आहेत आणि ते अनुदान घेऊन आपण संगोपन करता येऊ शकतं. मधमाशांना जी पेटी लावण्यासाठी आपल्याकडे जागा असेलच असं काही नाही आहे. जागा नसणारा व्यक्ती सुद्धा मधमाशी पालन करू शकतो, कारण एक जिथे बॉक्स आपण लावलेला आहे, एक पेटी जिथे लावलेली आहे, त्या पेटीपासून 2 किलोमीटर परिघात मधमाशा काम करतात, आपल्याही शेतात काम करतात आणि इतरांच्याही शेतात आपल्या मधमाशा काम करतात. त्याबरोबरच मधमाशी संगोपनासाठी जो लागणारा खर्च आहे त्याच्यासाठी शासकीय अनुदान योजना शासनाच्या खूप आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य खादी मंडळ यांच्या माध्यमातून 50% अनुदान आपल्याला भेटतं. त्याबरोबरच केंद्रीय मधमाशी आयोग आहे, याच्या माध्यमातून सुद्धा आपण अनुदान आणि योजना घेऊ शकतो. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आहे, यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनुदान आणि त्याचा लाभ घेऊ शकतो. मधमाशांच्या पेट्या ज्या आहेत आपण घरामध्ये टेरेस गार्डनमध्ये ठेवू शकतो, बाग बगीच्यामध्ये ठेवू शकतो, शेताच्या बांधावरती ठेवू शकतो, कुठेही आपल्याला बॉक्स आपली मधमाशी पेटी आपण ठेवू शकतो.
1: ठराविक एका वनस्पती पासून मिळवलेला मध उपयुक्त ठरतो किंवा असं काही आहे का?
0: झाडामध्ये असणारे प्रकार आणि त्याला येणारी फुलं याच्यामध्ये विविधता आहे, कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा चांगला सक्षम देश आहे. आणि भारतीय वातावरण सुद्धा जगात भारी अशा पद्धतीचं, विशेष करून आपला सह्याद्री पट्टा ज्याला आपण पश्चिमेकडचा बेल्ट म्हणतो, तर इथे बायोडायव्हर्सिटी खूप चांगल्या पद्धतीची आहे. याच्यामध्ये असणारे आयुर्वेदिक प्रॉपर्टी असणारे वनस्पती सुद्धा आहेत, त्याला जी येणारी फुलं आहेत ती निश्चितच मेडिसिनल कंटेंट युक्त त्या फुलं आणि वनस्पती असतात. जांभळ वनस्पती घेतली एक तर जंबोलिन नावाचा एक शरीराला उपयुक्त असणारा घटक पदार्थ आहे त्याच्यामध्ये. विशेष करून मधुमेह असणारे व्यक्ती जांभळ जास्त खायला सांगतात डॉक्टर, कारण जंबोलिन नावाचा जो घटक आहे शरीराला उपयुक्त आहे. त्याच्यामुळं इन्सुलिन जे स्रवण्याचं प्रमाण आहे ते वाढतं आणि त्या इन्सुलिनमुळे रक्तातील साखर प्रमाण राहते किंवा अथवा ती कमी होण्यास मदत होते. मग जांभळाची फळे खाल्ली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून

0: तो शरीराला भेटतो, जर त्या जांभळीच्या फुलांना मिळणारा जो मध आहे आणि असा मध आपण आहारात सेवन केल्यानंतर जेवढे काही मधुमेहाचे जे विकार आहेत ते विकार कमी होण्यास मदत होते आणि थांबण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये भरपूर आहेत.
1: असेच मधाचे आणखी काही प्रकार आहेत का?
0: निसर्गामध्ये जितकी काही फुलं आहेत तितक्या प्रकारांचा मध आपल्याला भेटतो. एक तर शेती वर्गातील जी पिकं आहेत त्याच्यामध्ये सूर्यफूल, मोहरी, ओवा या फुलापासून, त्याबरोबर डाळिंबची शेती करत असेल तर डाळिंब बागायतदारापासून सुद्धा आपल्याला मध संकलन करता येतो. पेरूची शेती असेल तर त्याच्यापासून मध संकलन करतोय. हे शेती वर्गातील आपण मध संकलन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो. त्याबरोबरच निसर्गात असणारे जे नैसर्गिक वनस्पती आहेत, मग त्याच्यामध्ये जांभळं असेल, ऐन असेल, नाना, कारवी, भेडा, गेळा, पिसा, त्याचबरोबर काटेसावर, या वनस्पतींचा सुद्धा आपल्याला मध संकलन करता येतो. आणि याही वनस्पतींचा मध आपल्याला उपयुक्त आणि औषधी गुणधर्मयुक्त असतो.
1: बरोबर. आता कोल्हापूरच्या संदर्भानं ठराविक अशा कुठल्या भागात मधुमक्षिका पालन करणं जास्त फायद्याचं ठरेल?
0: कोल्हापूर जिल्ह्याची तर बायोडायव्हर्सिटी अत्यंत चांगली आहे. विशेष करून पश्चिमेकडचे जे 4-5 तालुके जे आहेत त्याला आपण शावाडी, पन्हाळा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या भागामध्ये तर इतकं पोटेन्शियल किंवा इतका वाव आणि संधी आहेत की खूपच मोठ्या प्रमाणात मध संकलन करता येऊ शकतं. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील जे भाग आहेत, म्हणजे विशेष करून शिरोळ तालुका किंवा हातकणंगले तालुका, यामध्ये भाजीपाला शेतकरी जे आहेत तर भाजीपाल्यामध्ये कलिंगड असेल, इतर जे फळवर्गीय जे भाजीपाला आहेत त्याच्यामध्ये कारली, दोडका, पडवळ, दुधी भोपळा, याची जर उत्पादन वाढवायचं असेल तर निश्चित या भागात सुद्धा मधमाशी पालन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं आणि त्याचा शेतकऱ्यांना लाभही चांगल्या प्रकारे घेता येतो.
1: बरं. मध संकलन करण्याची विशेष काही प्रक्रिया आहे का? त्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावं लागतं का?
0: सामान्यतः एक 4-5 दिवसाचं ट्रेनिंग असतं, प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागतं. विशेष करून एपिस सेराना इंडिका, ज्याला आपण सातेरी मधमाशी म्हणतो, या सातेरी मधमाशीचं एकदा नैसर्गिक आदिवासातील ज्याला वसाहत किंवा कॉलनी आपण म्हणतो ती, किंवा ज्याला मोहोळ म्हणतो ते मोहोळ एकदा पकडून पेटीत आपण घातल्यानंतर ती कॉलनीची वाढ होत राहते. आणि त्या वसाहतीची वाढ होता होता निसर्गामध्ये फुलोरा आला की वसाहत जास्तीत जास्त मधाचं संकलन करते, मधमाशा जास्तीत जास्त संकलन करतात. आणि हा मध संकलन केलेला अतिरिक्त मध असतो आणि हा अतिरिक्त मध काढण्याचं एक सामान्यपणे कौशल्य असतं. त्याच्यामध्ये मधमाशी पेटीच्या वरच्या बाजूला एक सुपर असतो किंवा त्याला मधुकोटी म्हणतो. या सुपरमध्ये 8 फ्रेम असतात. ह्या 8 फ्रेम मधून पूर्णपणे मध भरलेला असतो. याच्यामध्ये वरच्या बाजूला सील केलेलं असतं. चाकूच्या सहाय्यानं आपण तो सील कापून घ्यायचं. मध यंत्र म्हणून असतं, हनी एक्सटेन्शन मशीन असतं. या हनी एक्सटेन्शन मशीन मध्ये त्या फ्रेम आपण वरच्या हॉरिझॉन्टल पद्धतीने टाकल्या किंवा ठेवल्या तर तो मशीन मॅन्युअली हाताने जर फिरवलं तर सेंट्रीफ्युगल फोर्सने त्यातला मध बाहेर फेकला जातो आणि मध भांड्यामध्ये जातो आणि त्या फ्रेम ज्या असतात, त्या मधाची पोळी जी असतात ते पूर्णतः रिकामे होतात. रिकामे झाल्यानंतर मध मशीनमध्ये जातो आणि रिकामे झालेले फ्रेम पुन्हा आपण पेटीमध्ये ठेवू शकतो आणि या पेटीमध्ये ठेवलेल्या जे फ्रेम आहेत किंवा जे पोळी आहेत पुन्हा त्याच्यात मधमाशा मध भरवायला चालू करतात. अशा पद्धतीने मध चांगल्या पद्धतीने कलेक्ट करू शकतो. याच्यामध्ये कुठलाही आपल्या हाताचा सुद्धा त्या मधाला स्पर्श होत नाही आणि हा आपला शुद्ध सात्विक

0: जसं की मधमाशांना वाटते की आपल्याला कोणतीतरी धोका देते, अशा वेळेला मधमाशा इतरांच्या वरती चावतात. आणि जेव्हा मधमाशांना वाटलं की बाबा आपल्याला असुरक्षित होतंय, तेव्हा मधमाशा विचार करतात की माझ्या परिवाराचं मी संरक्षण करणार, तर मी इतरांच्यावर हल्ला चढवणार. मग त्याच्यामध्ये मधमाशांच्या जिथे मोहळ असतील तर कोणीतरी दगड मारून मधमाशा उठवू शकतात किंवा चावतात, किंवा दुसरे काहीतरी सुगंध जे द्रव्य आपण वापरतो ज्याला आपण सेंट म्हणतो, अत्तर म्हणतो, हे जर वापरून आपण गेलो तर मधमाशांच्या वसाहतीपासून गेलो तरी सुद्धा मधमाशा आपल्याला चावू शकतात. दुसरं, कोणता तरी आपण धूर केलाय मधमाशांच्या पोळ्याजवळ तरी सुद्धा आपल्याला मधमाशा उठून हल्ला करण्याची स्थिती उद्भवू शकते. यामध्ये पहिल्यांदा मधमाशा तशा अवस्थेत असतील, चावण्याच्या स्थितीत असतील, तर पहिल्यांदा आपली भीती कमी करायची मनातील, आणि एक दोन मधमाशी जर चावली तरी सुद्धा आपल्याला काही होत नाही. दुसरं, जिथे मधमाशांचे मोहळ उठलेले आहे त्या स्थितीत आपण हाताची किंवा शरीराची हालचाल ज्यादा करायची नाहीये. जितकं काय आपण हाताची शरीराची हालचाल ज्यादा करू तेव्हा त्या मधमाशांना वाटतं की हा आपला शत्रू आहे आणि इकडे चला आणि यांच्यावर हल्ला करूया असं वाटतं, तेव्हा त्या परिसरात आपण कुठलीही हालचाल करायची नाही आहे. शांत बसून एका ठिकाणी राहायचं आहे किंवा कुठल्या तरी घराचा आश्रय घ्यायचा आहे किंवा जिथे आपल्याला सुरक्षित जागा वाटते तिथे एक ठिकाणी शांत आपण बसून थांबायचं आहे किंवा शांत थांबायचं आहे, तेव्हा मधमाशा आपल्याला थोडंसं चावण्याचं प्रमाण कमी येतं. दोन चार मधमाशा जर आपल्याला शरीराला चावल्या तर कुठलीही भीती बाळगायची गरज नाही, किंवा आपल्याला भीतीमुळेच बीपी आपला वाढतो, त्या भीतीमुळेच मधमाशा चावून न काय होता भीतीमुळेच आपल्याला काहीतरी होण्याची शक्यता किंवा चान्सेस असतात, त्यामुळे भीती बाळगू नये. आणि मधमाशा शरीराला जर दोन चार जर चावलेत तर शरीरासाठी उपयुक्त आहे, त्याचं व्हेनम जे आहे मधमाशांचं जे विष आहे ते एक तर आपल्याला जुनाट संधिवात असतील त्याच्यावर उपयुक्त आहे, त्याबरोबरच आपल्या शरीराला कुठल्या व्याधी आहेत जुन्या, हात दुखत असेल, पाय दुखत असेल, तर तो सुद्धा कमी होतो. त्याबरोबरच आपल्या शरीराला असणारे त्वचा रोग ते कमी होऊ शकतात, रक्ताभिसरण कमी होऊ शकतं. त्याबरोबरच अनेक युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मधमाशांच्या विषयावर रिसर्च चालू आहेत, याच्यामध्ये शरीराला शेकडो प्रकारचे रोग थोपवण्याची क्षमता मधमाशांच्या विषयात आहे. आणि सामान्यतः मधमाशी चावली तर असं वाईट समजू नये, शरीराशी उपयुक्त आहेत, परंतु मधमाशा ज्यादा चावून घेऊ नयेत, कमी प्रमाणात चावली तर काही होत आपल्याला नाहीये.
1: हा एक महत्वाचा गैरसमज तुम्ही दूर केलेला आहे. मधाचं संकलन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतो तो मधाच्या विक्रीचा, ही विक्री कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दल आपण सांगूया.
0: मधमाशी पालनातून मध संकलन चांगल्या पद्धतीचं होऊ शकते, तर आपल्याला कुठली भीती किंवा समस्या बाळगायची कारण नाही. याच्यातून आपल्याला महाराष्ट्र राज्य खाद्य मंडळ जे महाराष्ट्र शासनाचं विभाग आहे त्याचे तो किती आपल्याकडे मध असेल तर घेण्याची हमीभाव दिलेला आहे, त्यामुळे आपण किती मध उत्पादन करून महाराष्ट्र राज्य खाद्य मंडळाला आपण देऊ शकतो. त्याबरोबरच आपण मार्केटमध्ये शुद्ध सात्विक मध, एक सेंद्रिय मध, स्वतःचा उत्पादन हा एक चांगल्या तत्वावर आपण केलेलं असतं, स्वतःच आपण मध मार्केटमध्ये एखादा ब्रँड करून आपण विक्री करू शकतो. त्याबरोबरच मध आपल्याकडे असेल तर आपण इतरही सेंद्रिय मॉल, छोटे मोठे दुकानदार, मोठे मॉल ह्यांना देऊ शकतो मध. आपण आपल्या देशामध्ये जेवढी काही मधाची गरज आहे आणि ही गरज अनेक शेतकरी जरी मध उत्पादक जर झाले तरी सुद्धा कुठली याच्यामध्ये स्पर्धा होण्याची कारण नाही.
1: आता आणखी एक महत्वाचा प्रश्न असा पडतोय, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून किंवा खरेदीदारांच्या दृष्टिकोनातून मधामध्ये अनेक प्रकारची भेसळ असती, खरेदीदारांनी कशाप्रकारे सावध राहिलं पाहिजे, मधाची भेसळ ओळखता येते का?
0: निसर्गामध्ये मध हा बनतो तो फुलांच्या माध्यमातून बनतो, ती फक्त आणि फक्त मधमाशीच मध बनवू शकते. आपल्याला आश्चर्य वाटेल की फुलामध्ये असणारा नेक्टर ज्याला आपण मकरंद म्हणतो, म्हणजे फुलामध्ये असणारा गोडसर पदार्थ जो शर्करायुक्त पदार्थ असतो, त्या फुलावर गेले की मधमाशी त्या फुलातील मकरंद कलेक्ट करते, त्याला आपण सुक्रोज म्हणतो. आणि ते मकरंद शरीरात घेतल्यानंतर ती फ्लाय करत, म्हणजे उडत उडत आपल्या घरापर्यंत येते, आणि घरापर्यंत येऊपर्यंत त्या सुक्रोजला फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करते, फ्रुक्टोजला त्या लॅक्टोज मध्ये कन्वर्ट करते, आणि त्या लॅक्टोजला पुन्हा आपल्या तोंडावाटी बाहेर काढून त्या हेक्झाकोनल घरामध्ये स्टोअर करते. आणि हा स्टोअर केलेला मध पुन्हा त्याला आपल्या त्याच्यातील बाष्प किंवा आर्द्रता कमी करण्यासाठी पंखांचा फ्लाय करते. सगळ्या मधमाशा एकत्र येऊन त्याला वारं घालतात, त्याच्यातलं त्याला वॉटर कंटेंट जे आपण म्हणतो ते कमी करतात, आणि याच्यातून त्याच्यातलं घट्ट परिपक्व मध होतो. आणि त्या होणाऱ्या मधाला पुन्हा मधमाशा एक लेअर चढवतात, मेणाची लेअर चढवतात, त्याला पातळ पडदा चढवतात, त्याला सील करतात त्या परिपक्व मधाला, आणि हा मध परिपक्व

0: तर त्याचं पाण्यामध्ये टाकून बॉइलिंग करून त्याचं मेण वेगळं करून मेणसुद्धा मार्केटमध्ये आपण विक्री करू शकतो. 300 ते 350 रुपये मार्केटमध्ये आता त्याचा मेणाचा दर आहे, तोही विक्री करू शकतो. त्याबरोबरच प्रोपेलिस नावाचा एक पदार्थ आहे, चिकट पदार्थ, तो मधमाशी पेटीतून निघतो आपल्याला, तो सुद्धा उत्पादन घेऊन आपण विक्री करू शकतो. त्याबरोबरच रॉयल जेली म्हणून आहे की राणी मधमाशींच्या 5-25 हजार संख्येत एकटी राणी मधमाशी असते. ही राणी मधमाशीला खाऊ घालण्याचं काम किंवा ती जन्म घेत असते, त्या जन्माच्या काळात इतर मधमाशाच्या शुशुमाशांच्या डोक्यात सरवणारा पदार्थ म्हणजे रॉयल जेली म्हणून ओळखली जाते.
1: बर
0: आणि ती रॉयल जेली, त्याला मराठीत राजान्न म्हणतात, त्या राणी मधमाशीचं अन्न म्हणून राणी मधमाशीलाच फक्त देतात. ही रॉयल जेली छोट्या छोट्या वेगळ्या सिरींच्या माध्यमातून कलेक्ट करून ती आपण विक्री करू शकतो. या रॉयल जेलीची किंमत 50 ग्रॅम 100 ग्रॅमची किंमत 40 ते 45 हजाराच्या घरात आहे. त्या रॉयल जेलीमध्ये इतके शरीराला उपयुक्त असणारे घटक त्याच्यामध्ये आढळतात, खूपच आपण कल्पना पण करू शकत नाही इतके. तर ते सुद्धा मोठमोठे सिनेस्टार, मोठमोठ्या व्यक्ती ह्या रॉयल जेलीचं सेवन करतात. आणि ही रॉयल जेली सुद्धा आपण उत्पादन घेऊन ही मार्केटमध्ये विकू शकतो. हाही उद्योग आपल्याला उभा करता येऊ शकतो. ट्रेनिंग घेतल्यानंतर कोणीही करू शकतं.
1: अगदी बरोबर आहे. सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, भुईमूग किंवा तुम्ही मका सांगितलं, बाजरी सांगितली, तर मग ही निवड करण्यामागे काही विशेष कारण आहे का?
0: विशेष कारण म्हणजे की मधमाशांना त्याच्यातून फुलोरा चांगला भेटतो.
1: बर बर बर.
0: हा, आणि त्याच्यामध्ये नेक्टर आणि पोलन, ज्याला पराग आणि मकरंद म्हणतो आपण, ते मधमाशांना उपयुक्त खाद्य या पिकापासून मिळतं. त्याबरोबरच कलिंगड, टरबूज, खरबूज ही जर कोण करत असेल शेतकरी, तर याच्यातून सुद्धा मधमाशांना नेक्टर आणि पोलन ज्यादा भेटतं. उत्पादनात वाढ सुद्धा 30 ते 40% प्रमाणात होते.
1: आता समजा उदाहरणासाठी जर 1 एकर शेत असेल तर त्यामध्ये आपण किती पेट्या लावू शकतो?
0: 1 एकर शेतीमध्ये आपण 10 पेट्या आरामात लावू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त करत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त पण आपण मधमाशी पेटी आपण लावू शकतो.
1: इतर प्रकारचे जोडधंदे करताना मधाची पेटी तयार करण्याचा हा सुद्धा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. मग ही पेटी तयार करताना ती ठराविक पदार्थापासूनच बनवलेली असली पाहिजे किंवा असं काही आहे का?
0: मधमाशीची पेटी जी आहे ते लाकडाचीच बनवलेली असते. सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट जे पुणे येथे आहे, तर त्यांनी ISO मानांकन पेटी विकसित केलेली आहे. मधमाशांचं निसर्गातील निवासस्थान याची रचना पाहून ते पेटीची रचना केलेली आहे. पेटीची रचना 1 बाय 1 फुटाची पेटी असते आणि पेटी इतर कुठल्याही साधनाची बनवता येत नाही, पेटी लाकडाचीच बनवावी लागते. त्याच्यामध्ये सागवान ह्या उत्तम प्रकारच्या लाकडाची बनवली तर अधिक काळ पेटी टिकते, पावसापासून संरक्षण होतं आणि या पेटीला कीड वगैरे लागत नाही. आणि पेटी लाकडाची असल्यामुळं पेटीत थंडावा निर्माण नेहमी राहतो आणि पेटीमध्ये नॅचरली वातावरण किंवा नॅचरली टेम्परेचर मेंटेन होतं, म्हणून पेटी ही लाकडाची वापरावी लागते. पेटी स्टँडवरती ठेवावी लागते, जमिनीपासून 1 फुटावरती स्टँड असतं आणि त्या स्टँडवरती ठेवल्यानंतर कुठलेही सरपटणारे प्राणी वगैरे पेटीच्या जवळ जात नाहीत. विशेष करून पेटी झाडाखाली सावलीमध्ये ठेवावी लागते, कारण पेटी उन्हामध्ये ठेवल्यानंतर आतील टेम्परेचर वाढतं आणि मधमाशा ग्रहत्याग करण्याची शक्यता दाट असते. म्हणून पेटी जी आहे मधमाशांची ती निश्चितच सावलीत ठेवावी आणि सावलीत ठेवल्यानंतर मधमाशा कुठेही आपल्या निसर्गात असणाऱ्या फुलांच्या वती सहजगत्या जाऊ शकतात. त्याबरोबरच मधमाशांची पेटी जर शक्य असेल तर आपण पूर्व दिशेला पेटी ठेवावी, कारण पूर्व दिशेला ठेवल्यानंतर सूर्याची किरणं पेटीवरती लवकर पडतात आणि सकाळी मधमाशा लवकर कामाला सुरुवात करतात. यामुळं मधाचं संकलन आणि पेटीमध्ये असणारी जी प्रजननांची वाढ चांगल्या प्रकारे होते. अनुदानावर कितीही पेटी आपण घेऊ शकतो, इतकाच काय आपल्याला खर्च आहे. त्याच्याबरोबर स्टँडही भेटतं आपल्याला, त्याबरोबर हनी एक्सटेन्शन मशीनही भेटतं, मधाची पोळी कापण्यासाठी सुरी भेटते, हाईव टूल भेटते, इत्यादी साधने सुद्धा आपल्याला एकत्रित भेटू शकतात.
1: मध जितका जास्त जुना असेल तितका तो चांगला असतो. मग यामध्ये कितपत तथ्य आहे आणि मध प्रत्यक्षात किती वर्ष चांगला राहू शकतो?
0: जितका काही मध जुना त्याच्यामध्ये असणारे मेडिसिन प्रॉपर्टी वाढतात. आज बघितलं तर आपण जिथं काही उत्खनन होतं आज सुद्धा तिथे मध आपल्याला सापडतो, कारण मध हे अँटीबायोटिक असल्यामुळं मधाला कुठली एक्सपायर डेट नाही आहे. मध कित्येक काळ राहू शकतो, फक्त तो हवाबंद असणं गरजेचं आहे.
1: तर मंडळी, मधुमक्षिका पालन याविषयी दयावान पाटील यांनी आपल्याला माहिती दिली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया.

0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद मैडम.
2: मधुमक्षिका पालक दयावान पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान, भाग 354.

श्रोतेहो, आताच आपण संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान भाग 354 ऐकलात. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि भूपेंद्र सिंग, आणि संगीत होतं सतीश भाटिया यांचं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11:11 झाली आहेत.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया समीर यांच्या गीतानं. संगीत आनंद मिलिंद यांचं, अभिजीत यांनी गायलेलं गीत आहे अंजाम या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं ललित सेन आणि श्वेता यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांचं, आणि चित्रपट अफलातून. गाता रहे मेरा

तेल हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू यांनी गायलेलं मदन पाल यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट आशिकी.

श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम। तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

श्रोते हो, हे होतं कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया इलाईराजा यांनी संगीतबद्ध केलेली प्रेम धवन यांची रचना, SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आहे अप्पू राजा या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं अनु मलिक यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आहे बेताब या चित्रपटातलं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट कयामत से कयामत तक.

सात मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

श्रोते हो, हे होतं डर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं शिवहरी यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7।

0: मध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी, सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असेल की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे

0: महिला शेतकरी याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं, मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते. म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो. म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देत. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासून विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं. की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय. म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी. म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टोमॅटो असतानाच काढावा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 150 रुपये तरी कमी असते,
1: इतकी कमी
0: आजही आहे. आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्या

0: कडे कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वर्षा पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतो.
1: याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसं अजून
0: तसंही अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारानं आहे, आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात. आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लावणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात अहो, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखवण्या जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारांना असं म्हणतात, पण काही काही गोष्टी शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही, आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली, पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल, त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं. आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं, पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा युएननी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे, हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा, जसं आता तुम्ही म्हणालात, जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला, तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: शेती मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते.
0: अगदी, आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठलं

0: कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात. म्हणजे भात पेरला भात लावला भात काढला भात मळला एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं. पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची ती टाकायची त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो. एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही कामाला
0: बरोबर. आणि जास्त पाऊस झाला नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील. तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं.
0: अगदी त्यांनी शेतीला सहलीला जावं सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात त्याच्यावर फुंकर घालूयात जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथं जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोने घेते, तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत.

0: तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा, कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल. तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना दिसतात.
1: खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची, त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यातनं असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं, म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात,

0: तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्यावेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचे प्रश्न
0: मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का. आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करत आहेत, एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं, एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढतंय ना पीक. कोणाची कलिंगड असतील तर कोणीतरी कलिंगड काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं. आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा उपयोग
1: नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना थोडंसं का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि दोन चार महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी
1: निश्चित. आणि मला

0: आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. अमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो.
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बर.
2: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपटं बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे, ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझं साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या आपण दोघी आपल्या आवडीनिवडी तशा किती वेगवेगळ्या आहेत,
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि अमेयमध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. पण म्हणजे जुन्या नव्याची कास तरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला

0: बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
1: नाही ग.
0: ए पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
1: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
0: ते आहे.
1: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
0: ग्रेट.
1: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
0: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
1: ए कुठे पळतीयस?
0: आले आले आले आले आले.

0: या संज्ञाबाई बसा.
1: हुश आले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला. तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई, पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मी मारुतीच्या शेपटी सारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक यू.
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग,
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बाच यायचा प्रत्येक गोष्ट. आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची. रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा. आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: अरे देवा. मग
0: काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं. तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टी

0: इथली पात्र किती आपली जवळची, लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
1: अगं खूप आहेत. ते दे का चल रे भोप्या टुणूक, मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
0: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
1: अगं किती होत्या अशा,
0: कितीतरी.
1: जाळीत अडकलेला वाघ, मग त्याला उंदीर वाचवतो,
0: थोडेवाला
1: आणि माकड.
0: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
1: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
0: काय ग?
1: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
0: बरोबर,
1: टोप्या विकण्याचाच. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
0: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी,
1: आणि वर बघत राहतो आता माकड टोपी टाकेल मग टाकेल. काहीच नाही, विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
0: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
1: खूप छान असतो, आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात
0: तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी.
1: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले, नाही कधी
0: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्ट तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
1: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
0: बरोबर.
1: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
0: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय, तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास छान.
2: आओ बच्चो, आज तुम्हें कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: चहा मस्त होता ग
1: घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडतायत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेनासं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
2: बरोबर. खरंच ग, किती छान असतात नाही या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवतात.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
2: सांग सांग सांग सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
2: ए या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग सांग.
2: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अथोईची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
2: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
2: बरोबर.
0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
2: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात एक गोष्टी ग गोष्टी.
2: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीय. मुख्य म्हणजे शेवट केलास.
2: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये, आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: हे पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
2: खरंच की गं.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गं. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग, त्यांच्या

0: आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
1: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
0: शाबास.
1: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे, सम्राट छत्रपती, ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
0: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा. अपर्णा, गोल कसा पूर्ण होतो बघ ना, म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली.
1: हा,
0: आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्या दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPG MV3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसेमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं

आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45-65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्ली

फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
2: धन्यवाद.
1: अनिल सर हे 20 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेले, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत? इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
2: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय

0: कळीचा पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
1: बरोबर.
0: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
1: अगदीच.
0: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
1: बरोबर.
0: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
1: बरोबर.
0: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
1: बरोबर.
0: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
1: अगदी बरोबर.
0: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
1: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाहीये. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्ण मध्य साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
0: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो. पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
1: बरोबर.
0: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
1: बरोबर.
0: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
1: बरोबर.
0: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
1: बरोबर.
0: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
1: बरोबर.
0: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
1: बरोबर.
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं.

0: मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत. अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलताय, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचंय. तर तुम्ही काय सांगाल?
1: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
0: नक्की
1: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे, पण मला थोडंसं वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की
0: बरोबर.
1: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
0: बरोबर.
1: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
0: अगदीच.
1: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकटकाळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
0: बरोबर.
1: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये. तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल? एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
0: बरोबर.
1: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता, निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय, हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
0: बरोबर.
1: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
0: बरोबर.
1: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
0: बरोबर.
1: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
0: बरोबर.
1: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत, त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
0: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवी आहे किंवा ती त्या पद्धतीने असायला हवी आहे. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
1: आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात, मग रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं दिसतं, घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण

0: तो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो. बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का? यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा. छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण. तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर? हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं, ज्याला आपण म्हणू किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचं आहे की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाही आहे.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होतं, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे.
1: नाहीतर
0: जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय, की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय, की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा, जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा.

0: चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळल्यानंतर मला ओरडणा मिळणार आहे असं त्यांना वाटत असत.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहिती का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं, एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंध घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
1: अगदीच.
0: मला अजून याच्यामध्ये थोडंसं ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे, हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना, ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
1: बरोबर.
0: ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
1: अगदीच.
0: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
1: बरोबर. बरोबर.
0: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात, हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
1: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही, आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
0: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर.
1: बरोबर.
0: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर. बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि ही मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. आणि सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या

0: प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरं.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचं पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो पण मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काय नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरं.
0: आणि दुसरं काय असतं बघा की प्रयत्न प्रेम केलं पाहिजे. व यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरं.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: खरं.
0: त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे. सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही बघ.
1: बरोबर. बरोबर.
0: माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीमवर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे

0: भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात, पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल. मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी

0: आणि धन्यवाद.
1: बरोबर, तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मूळ काव्य बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं होतं. या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी आणि गायक ऋषिकेश रानडे. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गोंधळ ऐकूया रामानंद उगले आणि सहकलाकारांच्या आवाजात.
1: जेजुरी सम पुण्य क्षेत्र ह्या नाही धरणी वरी अन तिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. या गोड्या गो

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:20 होत आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती असतील. अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्न तंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्न तंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते तर त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं?
1: धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निविष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत. आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीत सुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीज आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबिलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी, ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत, पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे, आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवर

0: हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खत लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो तो आपल्याला हॉर्मोन्स समुद्रधुनीतून येतो आणि तो एकदम महाग झालेला आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात.
1: खरंय तुम्ही सांगता ते, कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते त्यामुळे जाण्यायेण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे, तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही?
0: ऊर्जा सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध, म्हणजे याचा संबंध अगदी हडा माणसाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या प्रत्यक्षात आपण ऊर्जेचे खतच खात असतो एका प्रकारे. जागतिक बँक आणि IMF चा डेटाचा अभ्यास केला तर असं दिसतं की अन्नाच्या किमतीतील 50% चढ उतार हे थेट ऊर्जेच्या किमतीवर अवलंबून असतात. म्हणजे विचार केलेला आहे म्हणजे किती 50% ही खूप मोठी एक संख्या आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ गहू बाजरी ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि आपण जेव्हा आपण आता हॉर्मोन्स बद्दल बोलतो तेव्हा जगाचे हे लक्ष आहे ते फक्त एक खनिज तेलाचा व्यापार. म्हणजे दररोज आपण वृत्तपत्रात एकदम हेडलाईन्स बघतो, खनिज तेल पेट्रोलियम हे ते गॅसोलीन
1: पदार्थ वाचतो
0: बरोबर. आणि पण मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी याकडे वेगळ्या नजरेतून बघतो. हा केवळ एनर्जी गेटवे नाहीये तर हा एक कॅलरी गेटवे आहे. आजची संपूर्ण जागतिक अन्नव्यवस्था ही हायड्रोकार्बन्सवर उभी आहे. शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपला डिझेल लागतं किंवा सिंचनासाठी वीज लागते किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वायू लागतो. म्हणजे कोल्ड रेफ्रिजरेशनसाठी आपल्याला वायू लागतो तो आपल्याला तिथूनच येतो. आणि ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगची मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते आणि ही शेवटी ठिणगी आहे तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे, पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे काय म्हणता परिणाम आता सध्या तरी दिसत नाहीये, हे लक्षात येतच नाहीये. कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल. कारण आपण असा सध्या मुंबईत आहे अगदी स्टॉक मार्केटच्या जाऊ, म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत. पण जेव्हा आपण आपल्या जेव्हा शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत ते ह्याकडे ह्यांचं एक समीकरण आहे पॅरलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरलल आहे. पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उताराशी पॅरलल कधीच नसतो.
1: खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही, कारण शेतात बी रोजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3-4-5-6 महिने लागतात
0: अगदी
1: त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही?
0: ह्यावर उपाय बरेच आहेत. म्हणजे आता ICAR ने त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे. ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे, कसा केला पाहिजे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या ट्रेनिंगनुसारच

0: आपल्याला होतो आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे आपण दुसऱ्या देशांशी एक करार व्यापार अजून चालू केलेला आहे ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा नमूद करावा असा वाटतंय की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि डीएपी सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुसमध्ये जवळपास 50 दिवसांनी मालवाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट्स आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय, खरं बघायला गेलो तर 2 महिन्यालाच म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये, तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सला सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड्स कसे असावेत काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे चेकिंग वगैरे ते रेग्युलेशन्स रूल्स रेग्युलेशन्स सगळे आम्ही गोष्टी व्यवस्थित प्रकारे बघतो. आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. तिथे दुतर्फा लांब लांब कांदा बटाट्याच्या मीठच्या आपल्या फळभाज्यांच्या
1: फळांच्या
0: वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाच्या रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10 ते 15 हजार होत होता. आणि हा जवळपास ते जवळपास 1 दिवस थांबले 2 दिवस थांबले आणि आठवडाभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले. आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता आणि नंतर तर हा मिडल ईस्ट मध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता. आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते. आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते. तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे आणि नासाडीवर प्रचंड प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे.
1: सर आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात?
0: भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जी मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत, आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास जवळपास 25 ते 26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं भाज्या धान्ये कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे, म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे
1: सगळी
0: मोठी अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे दोन देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत ह्या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पोर्टर आहेत. अगदी छोट्या ना छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे ह्या गोष्टी पण जातात. आणि

0: आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकार जातात. पण मला एक एक चांगली एक गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की हा फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाहीये, पण युएईमध्ये दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो गल्फ फूड एक्सपो.
1: अच्छा.
0: तर तिथे वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या देशातल्या. आणि हो, यात गल्फ फूड एक्सपोचा अगदी मुख्यपणे मला उल्लेख करायचा आहे. हा दुबईत होणारा सगळ्यात जगातला मोठा एक अन्न मेळावा आहे. तिथे भारतीय कंपन्या आपला माल जगापुढे मांडतात आणि सगळ्यात मोठे सौदे करतात. आणि थोडक्यात पाहिलं तर भारताची शेती आणि अरब देशाची भूक एक एक समीकरणच झालंय. आणि महाराष्ट्रात म्हणजे आपण आता उन्हाळ्यात बोलतोय तर आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा किंवा काजू किंवा कोळंबी किंवा सुरमई हे एक मोठे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट कम्युनिटीज आहेत. किंवा आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा कोल्हापूरचं गूळ किंवा साखर ह्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आणि जेव्हा आपण खानदेशात वळतो तिथे हा म्हणजे नाशिकचा कांदा किंवा आपले द्राक्षे हे जगात प्रसिद्ध आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनी नाशिकला एक वायनरी झोन म्हणून पण डिक्लेअर केलंय. पण आता हा डिहायड्रेट कांदा जळगावचा जातो आणि कांद्याच्या पावडरची तिथल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी असते. आणि जेव्हा आपण मराठवाड्यातला विचार करतो तर मराठवाड्यातला केसर आंबा आहे त्याला खूप मोठी प्रचंड मागणी आहे. जेव्हा आपण कोकणातला हापूस आंबा आणि आपल्या मराठवाड्यातला केसर हापूस आंबा करतो ह्यामध्ये एक समीकरण किमतीचं समीकरण खूप मोठं असल्यामुळे आता केसरचीही वेगळी एक मागणी आहे. आणि त्याशिवाय आपलं ज्वारी किंवा बाजरी काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनच्या संलग्नित मिलेट इयर हे एक काय म्हणतात सेलिब्रेट केलं. म्हणजे पूर्ण वर्ष कुठे ना कुठे काही ना काही मिलेटचे कार्यक्रम होत होते. आणि त्यावेळेस मी पण एक कर्नाटकातल्या रायचूर नावाच्या गावी एक काम करत होतो मिलेट सप्लाय चेनवर. रायचूर हेच असं एक वेगळ्या प्रकारचं गाव आहे. तिथे राईस कन्झम्पशन पण जास्त आहे आणि मिलेट कन्झम्पशन पण जास्त आहे. आणि कडधान्याची मागणी इथून महाराष्ट्रातून मराठवाड्यातून आणि आपल्या कर्नाटकातून बरीच आहे. आणि शेवटी एक विदर्भात आपण विसरू नये कारण विदर्भातून म्हटलो की आपण आपल्या डोळ्यापुढे एक नागपूरची संत्री येते. नागपूर आणि अमरावतीची जी संत्री आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ बाहेर जातात. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदूळ आणि वाशिम अकोल्या पट्ट्यातून सोयाबीनचीही आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात निर्यात होते.
1: अरे वा, खूप छान. सर, जेव्हा आपण निर्यातीबद्दल बोलतो तेव्हा या सगळ्या वस्तू व्यवस्थितरित्या पॅक करून पाठवल्या जातात आणि जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात किंवा त्याचा तुटवडा भासतो तेव्हा पॅकेजिंग सुद्धा विस्कळीत होतं, तर या संबंधात काय सांगाल आपण?
0: बेसिकली आपण बघायला गेलो तर ही कोल्ड सप्लाय चेन ही पूर्णपणे इंधनावर चालणारी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. आपलं दूध, फळे, भाज्या, औषधं टिकवण्यासाठी आपल्याला शीतगृहांची मदत लागते. आणि शीतगृह आणि पॅकेजिंग ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक सातत्याने सांगतोय की अन्नाचं रक्षण करणारं कवच म्हणजे पॅकेजिंगच आहे. आणि हे पूर्णपणे पेट्रोलियमवर आधारित आहे. आपण जेव्हा प्लास्टिक फिल्म्स किंवा रेजिन्स वापरतो ते कच्च्या तेलाची एक उप उत्पादने आहेत. आणि हॉर्मुझ संकटामुळे कच्चं तेल महागलं की पॅकेजिंग मटेरियलच्या किमती जवळपास 30 ते 40% आपोआप वाढतात. आणि हा आकडा एकदम खूप मोठा आहे. 30 ते 40% पॅकेजिंग आता कशी होणार, काय होणार? आणि याचा परिणाम असा होतो की मूळ जी अन्नाची किंमत कमी असते पण पॅकेजिंगचा खर्च आता जास्त होतोय. आणि अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत हे खर्च न पेलू शकल्यामुळे काही म्हणजे बंद पडण्याची पण शक्यता आहे. जर पॅकेजिंग नसेल तर अन्नाची वाहतूक होऊ शकणार नाही. आणि त्याची कोणत्याही अन्नाची एक फूड सप्लाय म्हणजे शेल्फ लाईफ ही वाढणार नाही. आणि ह्यामुळे फूड सप्लायचं म्हणजे फूड वेस्टेजचं प्रमाण हे वाढणार ना. आपण जर उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर म्हणजे एकदम हे वाढलं तर ह्याचा गंभीर परिणाम आपल्या एक

0: शेतकरी बंधू भगिनीवर होऊ शकेल. आणि तसं बघायला गेलं तर भारताचं हे आपण फूड वेस्टेज आहे ते डेव्हलप कंट्रींपेक्षा खूप आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण देतो म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील हे ऐकत असतील महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही. आपल्या गावाच्या एपीएमसी मार्केट जवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोटछोट्या गावांमधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे भाजी फळं म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता.
1: खरंय आणि तुम्ही सांगता ते खूप महत्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात वेळही लागतो आणि मेहनत सुद्धा लागते. खरं तर खूप छान आणि महत्वाची माहिती तुम्ही देत आहे पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तू?
0: आता जग लहान झालेलं आहे ग्लोबलायझेशनमुळे सगळं जवळ आले जग हे खेडं झालेलं आहे आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आउट करण्याची आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा म्हणजे मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे. त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण एक आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे मिनिस्ट्री आधी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले आणि परत पीएमएफई ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. एमएससीसाठी हा थोडा एक कसोटीचा वेळ थोड्या क्षणासाठी असू शकतो पण मी त्यांना शेवटचे एक तीन सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण ऊर्जेचा जो प्रसार आहे म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो आणि खरं ही गरज पण आहे आजच्या ह्या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळी उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय पण आपण आपले जे रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत जसं पीएमएफएमई स्कीम सारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्स आहे. आपण जर आत्ता सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे केवळ व्यवसाय म्हणून नाही. कारण आपल्या देशाची अन्न सुरक्षा ही आपण सांभाळू शकतो आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपल्याला आपणच आपली ही अन्न सुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल.
1: क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रम

0: बलसागर भारत हो कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान हे संदेश. रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही. आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत.

0: ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेला आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणु ऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर

0: आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात. अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता. 23 लाखाचा आकडा, खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खासगी कॉलेज

0: राज्यात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 IIM मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्रेम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त MBBS करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत म्हणून क्लासची गरज असते. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा. तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतंय. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही. एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता. पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोते हो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्यांना औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषध निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे

0: त्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील, मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात, आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त एमबीबीएस डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी मायक्रोबायोलॉजी असेल किंवा एमएससी आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे बीएमएस नावाची जी पदवी आहे त्या बीएमएस आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर एमबीबीएस डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची ती शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं, किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीवाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते, तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग एमआरआय स्कॅन असेल, सीटी स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधं आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला.

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, कृषी संवाद यामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर प्रतिभा ठोंबरे यांची मुलाखत परसबाग याविषयी. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 59 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा, 20 मे रोजी कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 20 व 21 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 63 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21 व 22 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 24 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान 23 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 59 ते 63 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 54 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान.

0: याचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मंडळी, हवेमध्ये उष्मा खूप जाणवतोय आणि पावसाळ्याची चाहूल सुद्धा आता लागायला लागलेली आहे. आणि पावसाळा म्हटलं आपल्यापैकी बरेच जण परसबागेमधून भाजीपाला पिकवण्याचा विचार करत असतात. आता या परसबागेची लागवड कशी करायची, कुठल्या भाज्या घेता येतात, कोणत्या प्रकारचे वेल लावता येतात, परसबागेची काळजी कशी घ्यायला पाहिजे, खतांचा वापर कसा करायला पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर पडलेले असतात. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर प्रतिभा ठोंबरे यांना. त्यांच्याशी बातचीत करतायत तेजा दुर्वे.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपण परसबागेविषयी माहिती घेणार आहोत. ती माहिती आपल्याला देतील प्रतिभा ठोंबरे मॅडम, त्या विषय विशेषज्ञ म्हणजेच गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ, अन्न आणि पोषण या विषयाच्या तज्ज्ञ आहेत. याशिवाय आयसीएआर कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठात त्या कार्यरत सुद्धा आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया त्यांचं. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: परसबागेचं एकूण स्वरूप काय आहे, म्हणजे परसबाग नेमकं कशाला म्हणायचं, परसबाग कशी असते, त्याविषयी आम्हाला माहिती सांगा.
3: परसबाग जनरली कन्सेप्ट बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि आता लोक तिकडे वळतात, पण तरी पण आपण बघूया तर घरालगतच असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्याच्या आधारित उपयुक्त भाजीपाल्याची बाग म्हणजेच त्याला आपण परसबाग म्हणतो. आणि परसबाग करताना आपला हेतू असा असतो की आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेली भाजीपाला पिकवणे आणि तो विकत न आणणे, तो आपल्याच बागेतून पिकवणे. आणि शाकाहारी लोकांच्या जेवणात जर बघितलं, भाज्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आणि भाज्या ह्या पोषण मूल्यच नव्हे तर चवीला देखील एकमात्र साधन आहे. आणि आहार तज्ञांच्या मते एका प्रौढ व्यक्तीच्या आहारामध्ये दररोज 85 ग्रॅम फळे आणि 300 ग्रॅम भाज्यांचे सेवन असायलाच पाहिजे.
2: आता सर्वसाधारणपणे परसबाग घरालगतच असते, तर मग जागेची निवड कशी केली पाहिजे?
3: सगळ्यात महत्वाचं मॅडम, आपण जागेची निवड करताना आपण आपल्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीनुसार आपल्याला भाजी किती लागती रोज, ते एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि परसदारी भाज्यांची लागवड करण्यासाठी मर्यादित जागा असावी. बऱ्याचदा घराच्या शेवटी किंवा घराच्या समोरच्या अंगणात किंवा साईडला अशी आपल्याला जागेची निवड करता येते. आणि आपल्याला आपल्या घराजवळच जागेची निवड करणे हे सोपं आहे, कारण आपल्याला जेव्हा सवड असेल, जेव्हा वेळ असेल, तेव्हा आपण त्यामध्ये जाऊन काम करता यावे. आणि त्यामध्ये घरातील छोट्यांपासून मोठ्यापर्यंत हे कोणीही त्या परसबागेमध्ये काम त्यांना करता यावं, ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये परसबाग कुठला आकार असावाच असं काही त्याला बंधनकारक नाहीये. आपल्या घराच्या शेजारी 200 स्क्वेअर फीट पासून 1 गुंठापर्यंत जागा किती असेल तरी आपण त्यामध्ये परसबाग करू शकतो.
2: आपल्या परसबागेमध्ये मोठे वृक्ष पण असतात.
3: हा,
2: तर मग आता या वृक्षांचा विचार करता परसबागेसाठी आपण जे लावणार ते छोटी छोटी रोपं असणार, बरोबर, तर मग जागेची निवड कशी केली पाहिजे?
3: मॅडम, तिथं झाड जर असेल मोठं तर काळजी करायचं काही कारण नाहीये. फक्त त्यामध्ये आपल्याला जे वेलवर्गीय किंवा जे जास्त उंच वाढणारे जसे की वांगी, टोमॅटो हे तर येणार नाही त्याच्या खाली, पण आपल्याला पालेभाज्या ह्या नक्कीच घेता येतील. त्यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, आंबट चुका, शेपू, करडई, तांदूळजा, आळू, आंबाडी असे पालेभाज्या ह्या सगळ्या घेता येतील. उलट चांगला आहे, पालेभाज्या जर आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त उपयोग झाला तर पालेभाज्यांपासून जास्तीत जास्त कॅल्शियम, आयर्न आणि मॅक्झिमम जे खनिजे आहेत ते आपल्याला पालेभाज्यापासूनच भेटतात. आणि त्यामुळे आपलं रक्त शुद्ध राहणे, आपलं वजन न वाढणे, हे बऱ्याचशा ह्याच्यापासून फायदे आहेत, त्याचा लाभ आपल्याला घेता येईल.
2: आणि पालेभाज्या आपल्या हातालगतच आहेत, सहज उपलब्ध आहेत, त्यावर अजून नवीन नवीन पदार्थ करणं सोपं जाईल.
3: बिलकुल. आणि आपल्या परसबागेतील एकदम फ्रेश भाजी आपल्याला वापरता येईल, म्हणजे नेमकी जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा तेव्हाच काढून घेऊन आपण वापरू शकतो.
2: ती मजा अवर्णनीय आहे खरं तर, शब्द सांगण्यासारखी नाहीये.
3: बिलकुल
2: बरोबर. आता जागेची निवड आपली झाली आहे, आता जमीन कशी तयार करायची परसबागेसाठी?
3: जसं आपली शेती असती, शेतीमध्ये आपण ट्रॅक्टर किंवा कुठलं मोठं तंत्रज्ञान वापरून आपण करू शकतो, पण इथं आपल्याला काही करता येत नाही. इथं जे करायचं ते आपल्याला मॅन्युअलीच करावं लागतं. त्यासाठी आपण कुदळीने 30 ते 40 सेंटीमीटर खोलवर जागा खोदून व्यवस्थित तयार करून घ्यायची. आणि त्यामध्ये जवळपास 200 किलोग्रॅम शेणखत

0: जवळपास 50 किलो गांडूळ खत हे दोन्ही मिक्स करून त्या जमिनीमध्ये मिक्स करावे. आणि आपण हे प्रमाण असं घेतलं की 200 स्क्वेअर फीट टू 1 गुंठापर्यंत असतं, त्यानुसार थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी ह्यामध्ये काही फरक पडत नाही. तर शेणखत आणि गांडूळ खत हे खूप महत्वाचं आहे आणि आता हे बाजारात विक्रीला पण आपल्याला मिळतं की घरीच असावं असं काही गरज नाहीये. आणि त्यामध्ये आपल्याला वाफे पद्धत आहे, सरी पद्धत आहे, मग त्यानुसार काय घ्यायचं त्यानुसार आपण सरी किंवा वाफा पद्धतीनं आपण ते करून घेऊ शकतो. त्यावर सरी जर केली तर त्यावर आपण जनरली जसं की वांगी आहे, टोमॅटो आहे, जे झाड ज्याचे एक जवळपास 1.5 ते 2 फूट पर्यंत वाढतात त्याला आपण सरी पद्धतीने लावतो. आणि वाफे पद्धतीने जे काही पालेभाज्या वगैरे आहेत ते वाफे पद्धतीने आपण लावतो. तर असं आपल्याला तयारी करून घेता येतं.
1: बर, म्हणजे आपण कशाचं पीक घेणार आहे त्यानुसार हा निर्णय घ्यायचा. आता पालेभाज्यांचा विषय निघालेलाच आहे, तर पालेभाज्यांची लागवड करताना कुठली तयारी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे?
0: जेव्हा आपण कुठलाही पालेभाज्या किंवा कुठलीही भाजी आहे जेव्हा लागवड करण्याचा जेव्हा आपण निर्णय घेतो, तर तेव्हा आपण हे खूप महत्वाचा पॉइंट आहे की तिथून पाणी, जसं की एखाद्या नालीचं पाणी निघून जातं, नाली पडते तिथं, तर तिथून पाणी निघून जाण्यासाठी एक व्यवस्थित रस्ता करून द्यायला पाहिजे. आपण पाणी तिथं तुंबायला नाही पाहिजे, साठायला नाही पाहिजे, ही एक बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण पाणी जिथं साचतं तिथं पालेभाज्या येत नाहीत. फक्त एक आळू भाजी जर सोडली, त्या जिथं पाणी साचतं तिथं एक आळूची भाजी घेऊ शकतो आपण, बाकी दुसऱ्या भाज्या तिथं येत नाहीत. तर जेव्हा पालेभाज्याची लागवड करायची असल्यास त्यास 4 ते 6 इंच खोली पुरेशी आहे त्यासाठी. जेव्हा आपण बी लावतो पालेभाज्यांचं, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना आपण बियाचाच वापर करतो. आणि या पालेभाज्या आपण एकदा कापून घेऊन जर तशाच ठेवल्या, पाणी दिलं त्याला, तर परत त्याला फुटवा येतो. तर हे आपल्याला 1-3 वेळेस ह्या भाज्या आपल्याला घेता येतात. एक वेळेस सीड लावायचं, एक वेळेस बियाणं लावायचं आणि त्याचं 2 ते 3 वेळेस आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. फक्त त्यामध्ये भाजी उपटून न घेता ती भाजी आपण कापून घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला जर आपला वेळ वाचवायचा असेल तर फळभाज्यांची लागवड करताना आपण रोप लावायचे. रोप जर लावला तर तो जो 3-4 इंच पर्यंत जो होण्याचा जो कालावधी आहे तो आपला सेव्ह होईल. आणि जेव्हा रोपांची लागवड करणार तेव्हा आपण सायंकाळी करायची.
1: बर,
0: कारण सायंकाळी जर केला तर रात्रभर ते तग धरतं आणि सकाळी उन्हामध्ये खराब होत नाही, व्यवस्थित राहतं. आणि या फळवर्गीय ज्या भाज्या आहेत त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आले, वांगी आले, मिरची आली, ढोबळी मिरची आली, ह्या पण भाज्या आपण जेव्हा आपण लागवड करतो आणि त्याचा जेव्हा मौसम म्हणजे सगळं येऊन बाहेर येऊन गेला, तर तो येऊन गेल्यानंतर त्याची पण एक आपण जमिनीपासून 1-3-4 इंच सोडून जर त्याची पण आपण कटिंग केली तर त्याला पण परत फुटवा फुटतो आणि त्याला परत फळं येतात. म्हणजे जुन्या खोड्यांपासून पण आपल्याला परत नवीन भाजी आपल्याला घेता येते. म्हणजे परत परत लागवण करण्याचा जो खर्च आहे तो आपला सेव्ह होऊ शकतो. आणि ह्या जे मोठ्या फळभाज्या आहेत हे फळभाज्यांच्या सावलीत आपल्याला दुसऱ्या जसे की कोथिंबीर आहे, शेपू आहे, हे अशा जे पालेभाज्या पण आपल्याला लागवड करता येतात. म्हणजे जागेची आपल्याला बचत होईल तिथं पण.
1: पालेभाज्या आणि फळभाज्यांबद्दल आपण ऐकलं, वेलवर्गीय भाज्यांबद्दल काय?
0: वेलवर्गीय भाज्यांची लागवड करताना ह्या जनरली वाफा पद्धतीने छान बहरतात आणि वेलींच्या वाढीचं त्याला लागणाऱ्या फळांचं एक नैसर्गिक तंत्र आहे. ते वेल हा मातीच्या पृष्ठभागात जवळपास 6 ते 7 इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. हा, आणि ह्या एकतर आपल्याला जमिनीवर पसरवता येतं वेल, आणि जर आपल्याला जागा जर वाचवायची असेल तर त्याला आपण मांडव जर केला तर ते खूप छान बहरतात आणि आपल्याला फळं जी आहेत ते स्वच्छ मिळतील. मातीमध्ये मिक्स झालेले मिळणार नाहीत, स्वच्छ फळं आपल्याला मिळतील. पण वाफा जेव्हा आपण याचा करणार तेव्हा वाफा हा लांब असला पाहिजे. कारण वेलाच्या ज्या मुळ्या असतात त्या जितक्या लांब पसरतील, जितक्या जमिनीत पसरतील, तितका तो वेल भरतो. आणि वाफा पद्धतीने वाल किंवा त्याचे विविध प्रकार आहेत, जसे की कारले आहेत, अजून डांगर आहे, देवडांगर आहे, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी, ह्या सगळ्या आपल्याला ज्या वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत ह्या सगळ्या वाफा पद्धतीने लावल्या तर त्या चांगलं राहील आणि फायदेशीरही राहील. आणि जेव्हा जर मांडव जर टाकला आपण वाफा पद्धतीने या वेलवर्गीय भाज्या लावून मांडव टाकला तर त्याच्या खालच्या साईडला पण आपल्याला ज्या पालेभाज्या आहेत त्या घेता येतात. पालेभाज्यांना जास्त ऊन लागत नाही आणि जास्त उन्हामध्ये त्या व्यवस्थित येत पत नाही. तर थोडीशी ऊन सावली जर असेल तर ह्या फळभाज्या किंवा वेलवर्गीय भाज्या आहेत त्यांच्या खाली आपल्याला पालेभाज्या ह्या लावता येतील. त्यामुळे जागेची बचत होईल आपली.
1: हा, आणि जागेचं सुयोग्य नियोजन पण होईल आणि आपल्याला

0: कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन पण घेता येईल.
1: बरोबर.
0: आता वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या येतात.
1: बरोबर.
0: तर ऋतुमानानुसार हे नियोजन कसं करायला पाहिजे?
1: बरोबर. बऱ्याचशा आपल्या जे अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे नाही, ज्यांना कृषीचं ज्ञान नाहीये, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जर ऋतूनुसार जर बघितलं तर पावसाळा जो असतो आपला जून ते सप्टेंबर पर्यंत असतो, तर त्यामध्ये जास्तीत जास्त मेथी, पालक, चुका, दोडका, कारली, मुळा, भोपळा ह्या अशा गोष्टी घेता येतात आपल्याला पावसाळ्यामध्ये. मग त्यानंतर हिवाळा जर बघितला तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत जनरली हिवाळा राहतो, तर त्यामध्ये गोबी, गवार, मिरची, टोमॅटो, वांगी, वाल, भोपळा, चवळी, मटर, फुलगोबी हे अशा भाज्या जास्त येतात. पण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं मार्च ते मे मध्ये पालेभाज्या थोड्या कमी प्रमाणामध्ये येतात, कारण उन्हाची तीव्रता जास्त असते त्यामुळे पालेभाज्या हे तग धरत नाहीत. पण पालेभाज्या हे आपण वेलवर्गीय भाज्याच्या खाली किंवा मग फळभाज्यांच्या खाली लावलं तर ते चांगल्या प्रकारे येतात. तर त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जनरली वांगी, काकडी, फुलगोबी, दोडका हे असे पिकं येतात, पण पालेभाज्या थोड्या कमी प्रमाणातच येतात ज्या उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे सावलीमध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा, तर त्या तग चांगला धरतील. डायरेक्ट उन्हामध्ये लावल्या तर त्या येतच नाहीत.
0: बरोबर.
1: हो.
0: एकूणच परसबागेचे फायदे काय काय आहेत?
1: ह्याचे जर फायदे बघितले तर भरपूर फायदे आहेत. आपण बाजारामधून भाजी विकत आणतो, ते किती किती त्यावर केमिकल फवारलेले आहेत, किती काय केलेलं आहे, दिसायला तर खूप छान दिसती, टकाटक दिसती, पण ते किती छान आहे हे नाही सांगू शकत. जसं आपल्याला माहिती आहे की जनरली पॉइझन पिल्यानंतर माणूस एकदम मरतं, पण जे फवारणी केलेली, जी औषधी वापरलेली जर भाज्या खाल्ल्या तर आपण मरतो, पण थोड्या थोड्यानी मरतो, एकदम नाही मरत, तर आपले अवयव मरतात आपल्या शरीरातले. तर त्याच्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपण केमिकल व्यतिरिक्त जी सेंद्रिय भाजी म्हणू किंवा मग नैसर्गिक भाजी म्हणू आपण उगवलेली जर खाल्ली तर आपलं आरोग्य खूप चांगलं राहील. आणि जे आपले आरोग्य बिघडल्यामुळे जे दवाखान्यात आपण पैसे घालतो ते पैशांची आपली बचत होईल, आणि आपल्या आवडीची भाजी, ताजी भाजी रोज आपल्याला खायला मिळेल आपल्याच परसबागेतली. ह्यातून जो मानसिक आनंद मिळतो तो खूपच महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि परसबागेमध्ये जर आपल्या भाजी जास्त झाली, एखादी काय होतं, एखाद्या वेळेस एखादी भाजी आली की इतकी जास्त येते की ते आपल्याला घरी एकटीला संपत नाही, तर मग आपले जे काही मित्रमैत्रिणी आहेत, जे काही शेजारी आहेत, त्यांना दिल्यामुळे आपले संबंध पण अतिशय छान होतील, आणि तो एक फायदाच आहे. आणि जर आपल्या परसबागेमध्ये भाजी आपण खाऊन जर उरली भाजी तर आपण ती विक्री करू शकतो, त्यामुळे आपले पैशाची एकतर बचत पण झाली आणि एक्स्ट्रा अर्निंग पण झाली आपली, असंही एक ह्याकडे एक उद्योग म्हणून पण आपल्याला बघायला हरकत नाही असं मला वाटते.
0: परसबागेचा आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी उपयोग होतोय, फायदा होतोय हे लक्षात आलंच.
1: बरोबर.
0: अशी काही उदाहरणं आहेत का की अनेक महिलांनी किंवा कुटुंबांनी परसबागेचा उपयोग व्यवसायीकरणासाठी केलाय किंवा त्यातून काही आर्थिक उत्पन्न मिळवलंय?
1: बरोबर. मॅडम, ह्यामधून दोन प्रकारे फायदा महिलांनी घेतला. त्यामध्ये एक फायदा म्हणजे आता कोविडमध्ये भाजी स्वतःला विकत आणून खायला लागायची महिलांना, तर जवळपास 1-2 हजार रुपये त्यांचा खर्च व्हायचा. तर असे काही महिला आहेत त्यांनी स्वतः परसबागेतून उगवून जी भाजी काढली, जवळपास 1-1 महिन्याला आम्ही त्यांना एक डायरी मेंटेन करायला दिली, 1-1 महिन्याला जवळपास 14-14 हजार रुपयाची भाजी त्यांनी घरी वापरली, कारण ती घरच्या परसबागेतील होती. त्यामुळे एक तर आरोग्य चांगलं राहिलं, कोविडमुळे कुठं बाहेर जाऊन भाजी आणायची गरज नाही, आणि जी स्वतःची भाजी होती ती काही भाजी विक्री पण केली त्यांनी. त्यांना असा आरोग्याचा म्हणजे जिथं 1-2 हजार रुपयाची खायची तिथं 14 हजार रुपये, तर किती फरक आहे. त्यामुळे तेवढ्या पटीनं जास्त त्यांच्या आरोग्याचा पण फायदा झाला, जो की आपण किती पैसे देऊन आपण नाही कमावू शकत, जो आरोग्याचा जो फायदा आहे तो एक झाला. आणि काही महिलांनी घरी खाऊन कोविडमध्ये विक्री पण केली आणि त्यापासून काही पैसे पण मिळवले, 1-2 हजार रुपये 4 हजार रुपये असे घरी बसून पैसे कमावले काही महिलांनी. तर हे असे दोन प्रकारे फायदा बऱ्याचशा महिलांनी कमावून घेतलेला आहे ह्यातून.
0: वा. ऋतुमानानुसार, जागेनुसार परसबागेचं नियोजन कसं करायचं ही माहिती आपण घेतली. पोषण तत्वानुसार, पोषक घटकांनुसार
1: बरोबर
0: हे नियोजन कसं केलं पाहिजे?
1: मॅडम, आताच मी सांगितलं की आपल्या घरी किती वयोगटाचे किती लोक आहेत, त्यांच्या आवडीनिवडी एक, आणि त्यांच्या आवडीनिवडी आणि काही कसं असतं, काही लोकांना डायबिटीज आहे, कोणाला काही जमत नाही, तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन पण आपण आपल्या भाज्यांचं नियोजन करू शकतो. तर आपण जर त्यामध्ये फळ परसबागेमध्ये काय लागवड करू शकतो, आपण फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि ज्या काही रूट्स आहेत त्या भाज्या अशा नियोजन करू शकतो. पण जर फळांचं जर बघितलं तर फळांमध्ये आपण आंबा, पेरू, फळ आणि फळभाज्या पण सांगते ह्यामध्येच.

0: पेरू, टोमॅटो, पपई, संत्री, मोसंबी, टरबूज, द्राक्ष, सीताफळ, केळी, नारळ, अंजीर, चिकू असं आपण नियोजन करू शकतो. पण यापासून आपल्याला जे काही पिवळे आणि जे ऑरेंज कलरचे जे काही फळं असतात त्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं. ज्या भाज्या पण ज्या पिवळ्या कलरच्या ज्या भाज्या असतात पिवळ्या किंवा ऑरेंज यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप चांगलं असतं. आणि व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी चांगलं आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन बी टूचं प्रमाण चांगलं आहे, जीवनसत्व क जास्त आहे त्याच्यामुळे इम्युनिटी आपली चांगली राहते, आणि त्यामध्ये तंतुमय पदार्थ ज्याच्यामुळे पासून डायबिटीजला आळा घालण्याचं काम होतं, लोह ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन चांगलं राहतं, महिलांमध्ये जे रक्तक्षयाचे प्रमाण आहे हे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते, फॉलिक ऍसिड आहे ज्यामुळे स्किनचे आजार जे होतात जे स्किन इन्फेक्शन होतात ते कमी होतं किंवा होत नाही हे सगळं खाल्ल्यामुळे आपण. आणि पालेभाज्या आहेत, जसं पालेभाज्यामध्ये पालक आहे, मेथी, कोथिंबीर, राजगिरा, आंबाडी, मेथी, आंबटचुका, शेपू, शेवग्याचे पाने किंवा आळूचे पानं हे पण सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे पण जीवनसत्व ब आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप चांगलं असतं हिरव्या भाज्यांमध्ये. आणि कॅल्शियम, आयर्न आणि जे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहेत आणि फॉलिक ऍसिड, कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं त्यामुळे हाडं महिलांचे चांगले राहतात, रक्त शुद्ध राहतं. हे असे बरेचसे फायदे आहेत हे पालेभाज्यांपासून होतात. जे इतर भाज्या आहेत जसे की भेंडी आहे, वांगी आहे, गवार आहे, कोबी आहे, दोडका, लिंबू, जे बटाटे, गाजर, मुळा, बीट, कांदा, फुलगोबी, पानगोबी आणि शिमला मिरची, कारले, दोडका, भोपळा वगैरे जे ह्या भाज्या आहेत, ज्या कंदवर्गीय भाज्या ह्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असतं. आणि खेड्या म्हणजे जवळपास ग्रामीण महिला जर आपण बघितल्या, ग्रामीण महिलांमध्ये वजन कमी असण्याचं एक प्रमाण खूप जास्त आहे. तर जर हे जे स्टार्चचे जे भाज्या आहेत जे गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे, रताळी आहे ह्या खाल्ल्या तर त्यांचं वजन बॅलन्स व्हायला मदत होते आणि जे काही कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. आणि जर महिलांनी जर चांगलं खाल्लं, जर महिलांचं जर वजन बॅलन्स राहिलं तर जे येणारे जे बाळ आहेत ते चांगले सुदृढ जन्माला येतील आणि त्यामुळे नक्कीच त्यांचं कुटुंब निरोगी राहील.
1: अगदी बरोबर. आपल्या परिसरात येणाऱ्या भाज्या परसबागेमध्ये सहजासहजी येऊ शकतात थोडं काळजीपूर्वक नियोजन केलं तर.
0: बरोबर.
1: आपल्या परिसरात ज्या भागा येत नाहीत सहसा बाहेरच्या भागातल्या त्या भाज्या आहेत पण आपल्याकडे लोकप्रिय आहेत, आपल्या लोकांना आवडतात ते खायला, अशा भाज्या परसबागेत उगवायच्या असतील तर मग त्यासाठी काही विशेष नियोजन करायला पाहिजे का?
0: मॅडम, ज्या काही भाज्या आहेत त्या पर्टिक्युलर कधी त्या वातावरणावर डिपेंड आहेत, कारण त्या भागात येतात म्हणजे त्या वातावरण त्याला सूट होतं म्हणून येतात. जर ते वातावरण इकडे मेंटेन करायचं असेल, काहीला थंड पाहिजे, काहीला दमट पाहिजे, काहीला उष्ण पाहिजे, तर ते जर वातावरण आपण मेंटेन केलं तर होऊ शकतं. जसं की आता स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी आपल्या भागात येत नाही पण जर आपण त्याला थोडीशी जर शेड नेट केलं किंवा सावली मेंटेन केली तर स्ट्रॉबेरी येऊ शकते. हे आणि थोड्या प्रमाणात घ्यायचं तर होऊ शकतं, ते सहजपणे होऊन जाऊ शकतं. जसं की ब्रोकोली आहे तर त्याला पण आपण थोडंसं वातावरण थंड किंवा कमी टेम्परेचर जर मेंटेन केलं, एखाद्या वेलवर्गीयच्या खाली घेतलं किंवा फळझाडाच्या एखाद्या खाली घेतलं तर हे येऊ शकतं आणि हे करू शकतो आपण. यामध्ये एवढं काही अवघड नाही आहे.
1: बर बर. तर सुयोग्य नियोजन केलं तर परसबाग ही सर्व दृष्टीनं फायदेशीर आहे आणि आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते.
0: बिलकुलच. आणि ज्या हाऊसवाईफ आहेत, जे वयस्कर आहेत, जे घरी राहून उलट त्यांना खूप छान, आता माझे काही लोक संपर्कामध्ये आहेत जे खूप आनंदी आहेत, स्वतः भाजी उगवलेली खातात आणि वयस्कर आहेत, रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांचं मनोरंजनही खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्यांना एवढा आनंद मिळतो आणि ते खाल्ल्यामुळे निरोगी आणि मानसिकरित्या पण ते खूप आनंदी राहतात.
1: वा हा छान. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण परसबागेविषयी माहिती घेतली. ही माहिती आपल्याला प्रतिभा ठोंबरे मॅडमने दिली. तर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, आपण इथं बोलण्याची संधी दिली.
2: विषयविशेष तज्ञ गृहविज्ञान प्रतिभा ठोंबरे यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता परसबाग.
3: डोंगर शेत माझा गा मी बेनू किती, डोंगर शेत माझा गा मी बेनू किती.

0: शेतकरी मित्र हो कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये भातपेंड्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा कार्यक्रम. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉ मयूर सुतार आणि विषय आहे हवामान अंदाजानुसार पीक नियोजन. आकाशवाणीच्या कृषी विषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला निरोप द्या. जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा। द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं। भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 ते 2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले। भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं।
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं। हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है। मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है। हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे।
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो। त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत। तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे। क्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते। भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण

0: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझौत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा GDP किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जात

0: मतगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया ओंकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

ओमकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजन आपण ऐकत होता। 8:30 वाजतात, सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मीरा परांजपे यांनी गायलेलं गीत। गीत आहे शांता शेळके यांचं।

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळ यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

प्रदीप धोंड यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकत होता. भावधारा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात ऐकूया मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन. प्राग भूप व्हायोलिनवर आपण ऐकणार आहात.

विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन, राग भूप.

रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ आहे अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूयात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन देश ठुमरी आणि दादरा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांनी गायलेला देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकलं. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कसे कहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.